सुप्रभात श्रोते हो, FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ, शके 1948, 22 मे 2026. सकाळचे 5:58 होऊन गेलेत. प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेला राग गुजरी तोडी आपण ऐकत होतो. सकाळचे 6 वाजलेत. मनाच्या गाभाऱ्यात भक्तीचा तरंग, भक्ती

हृदय हो विद्याप्राप्ती मंत्रांना आपण आजच्या भक्तिधारा कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात रामानंद यांची भूपाळी.

श्रोतेहो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सरस्वती नंदन यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. भक्तिधारा कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात ही भक्तिरचना आत्ताच आपण ऐकली. श्रोतहो, मानवी मन हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते स्वतंत्रपणे विचार करू शकतं, त्रयस्थपणे स्वतःचा सुद्धा विचार करू शकतं आणि अमूर्त कल्पना दृश्य स्वरूपात त्याच्या नजरेपुढे, मनचक्षुपुढे साकार करू शकतं. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याच्या विचारांची क्षमता. जेव्हा मानवी मनात जेव्हा एखादा विचार होतो तेव्हा तो त्यानं व्यक्त केला असो किंवा नसो, बोलून दाखवला असो किंवा नसो, तो सूक्ष्म स्वरूपात अंतराळात जातो, वातावरणात फिरतो आणि कालांतरानं आपल्या समोर येऊन उभा राहतो. श्रोतहो, जेव्हा आपण भक्तीमध्ये लीन होतो तेव्हा परमेश्वर प्राप्तीची जर मनात आस धरली, तो विचार आपण अंतराळात सोडला, तर नक्कीच त्याची प्राप्ती होईल.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात राम भजन आपण ऐकलं, आणि यानंतर सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत.

श्रोतेहो, सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरात पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. आणि आता भक्तिधारा कार्यक्रमाची सांगता, देशवंदना ऐकूया. साने गुरुजींची देशवंदना समूह स्वरात.

0: ही होती भक्तिधारा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.
1: जनमानसात विहरणारी लोकप्रिय वाणी नाशिक आकाशवाणी
0: FM 101.4 MHz वरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे ठीक 6:30 वाजलेत. श्रोते हो, हे प्रसारण तुमच्यापर्यंत सुस्पष्टरित्या पोहोचवण्यासाठी आज नियंत्रण कक्षात आहेत आबासाहेब कनगरे आणि रुपेश पाटील. तर प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधते आहे मी स्वाती साकरे. आता जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर ठीक 6:35 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा आज आपण ऐकणार आहोत 6वा भाग. संवादक सुमती पवार, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 6:40 स्वरूप कृषीवाणी हा कार्यक्रम. यात कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक यामिनी भाकरे, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:45 आडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी हा कार्यक्रम. संवादक स्वाती साकरे. 6:50 बसवंत गार्डन परिसर कार्यक्रम. यात पर्यावरण जागृती या मालिकेचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत. संवादक अलका चंद्रात्रे. तर 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रम. यात वैज्ञानिक कोडी. संवादक तृप्ती बक्षी. या दोन्ही कार्यक्रमांचे सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:00 आनंद घेऊया एका हिंदी चित्रपट गीताचा. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

सकाळी 7:40 भावधारा, 8:15 प्रायोजित कार्यक्रम पीएनजी अँड सन्स, तर 7:50 प्रायोजित कार्यक्रम एससीजी मानवता, 8:15 गीतधारा, 8:30 म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट गीतांचा, 9 ते 10 विविध भारतीचं सहक्षेपण,

सकाळी 10 वाजता मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम गीतभारती, 10:30 वाजता एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11 वाजेपासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारतीचं सहक्षेपण, दरम्यान दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीवरून, संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात, 6 ते 7 विविध भारतीचं सहक्षेपण, 7:15 वाजता वृत्त विशेष, 7:30 वाजता माझा आवर माझं शिवार मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात, रात्री 8 ते 11 विविध भारतीचं सहक्षेपण। श्रोते हो, याबरोबरच आम्ही सगळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र नियोजित वेळी सहक्षेपित करू। ही होती आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

आम्ही आपल्याशी आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत, FM 101.4 MHz वरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून. श्रोते हो, आता वेळ झाली आहे ती ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाची. यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा 6वा भाग आज आपण ऐकणार आहोत. संवादक सुमती पवार, सादरकर्ते कृष्णा शिंदे.

0: नमस्कार श्रोते हो, आपण व्यक्ती आणि वल्लीमधील व्यक्तिचित्र बघतो आहोत, वाचतो आहोत. आज आपण भेटणार आहोत सखाराम घटने यांना. मंडळी, मी सुमती पवार. त्यानंतर सखाराम काही निमित्ताने वरच्यावर घरी येऊ लागला. पुढे एकदा तो म्हणाला, मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. एक दिवस तो म्हणाला, मला आपलं मार्गदर्शन हवं आहे, मला माझा व्यासंग वाढवायचा आहे. योग्य व्यासंगाशिवाय व्यक्तिमत्वाला पैलू पडत नाहीत. फुलं म्हणतात, शेळी झाडाची पाने खाते तसा पुस्तकांची पाने खात होता. मी त्याला विशेष पुस्तकांची यादी दिली. म्हणाला, मी ही सगळी वाचली आहेत, सगळी. मी खुर्चीवरून कोलमडायच्या बेतात आलो होतो. घटनेला पुस्तकांचा भस्मारोग झाला असावा. मी माझ्या पुस्तकांचे कपाट उघडले. म्हणालो, यातली पाहिजे तेवढी पुस्तके घेऊन जा. आनंदाने तो म्हणाला, असा व्यासंग करायची इच्छा आहे माझी. घटनेच्या उद्गाराने मला भयंकर शरमल्यासारखे झाले, कारण त्या पुस्तकातल्या निम्म्याहून पुस्तकांची मी पाने उघडली नव्हती. पुस्तके घेऊन तो गेला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. परत आला तेव्हा वहीत माझ्या प्रत्येक पुस्तकाचं समीक्षण स्वाचाक्षरात लिहिलेलं होतं. रडवेला स्वरात पुढे म्हणाला, माझ्या जीवनातल्या वाङ्मयीन कालखंडाचं शेवटचं प्रकरण आहे. मला वाटलं, हा मुलगा आता काय जीवबीत देतो की काय. माझ्या जीवनात आता नवीन पर्व सुरू होत आहे. अरे, कुठे प्रेमात विवाहात पडलास की काय, मी विचारले. माझ्या वडिलांना माझ्या जीवनाचे ध्येयच कळत नाही. त्यांनी माझे लग्न करण्याचे कुटील कारस्थान रचले. जीवनाच्या समरात रक्तमवळ व्हायचे प्रसंग यायचेच. अरे, वडील चांगलं लग्न ठरवत आहेत तर रक्तबंबळ कशाला होतोस. मी तुझ्या वडिलांना येऊन भेटू का. मी तुमच्यावर सोपवतो, घटने म्हणाला. मी आपणाशी प्रतारणा करू इच्छित नाही. तुम्ही म्हणाला होतात साहित्याशी एकनिष्ठ राहा. बापरे, मी कोट टोपी घालून निमूटपणे त्याच्या वडिलांना भेटायला गेलो. या साहेब, घटनेच्या बापाने रुंद आवाजात माझं स्वागत केलं. घटनेची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती. घरात फक्त म्हातारी आजी होती. बायको मिल्यावर बापाने लग्न केलं नव्हतं. त्याचे वडील म्हणाले, वाटेल ते करा, पण पोराला लग्नाला उभा करा. आणि पुलंनी ते काम केलंच. पुढे सख्याच्या लग्नात माझी सर्व पुस्तकं त्याला भेट दिली. संदेश लिहिला, साहित्याशी एकनिष्ठ राहा व जीवनाशीही. सख्या जीवनाशी एकनिष्ठ राहिल्याच्या वर्षभरातच कळले. त्याचे वडील चांदीच्या वाटेत नातवाचे पेढे घेऊन आले. मंडळी, व्यक्तिरंगवात त्या पुलंनीच. मुळातूनच या व्यक्तिरेखा वाचण्यात खूप मजा असते. पुलंच्या बहारदार लेखणीत तुमच्या समोर घटना नक्कीच उभा राहायला असेल याची मला खात्री आहे. बरे मंडळी, धन्यवाद.
1: श्रोतहो, ऐसी

0: रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
0: श्रोते हो, वेळ झाली आहे स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमाची.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. 30 साथ तोच विश्वास.
0: मंडळी नमस्कार. स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय संधी या माहितीचा दुसरा भाग. संवादक यामिनी भाकरे, सादर करते कृष्णा शिंदे.
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज जैवविविधता दिवस आहे, त्यामुळे आपला देश हा विविधतेनं नटलेला आहे. वेगवेगळी राज्य आपल्याकडे आहेत, राज्य भाषा बोलणारी वेगवेगळी लोक आहेत, हवामान वेगळं आहे, तापमान वेगळं आहे, ही एक विविधताच आहे. त्यामुळे जैवविविधता देखील वेगवेगळी आहेच. अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडं, झुडपं, वेली आपल्याकडे आहेत. पृथ्वीला या विविधतेचं वरदान सुद्धा आहे. निसर्गातील कुठलीही वनस्पती घ्या, ती कधीच एकसारखी नसते. प्रत्येकाचा रंग वेगळा, सुवास वेगळा आणि वेगळेपणा त्यामध्ये जाणवत असतो. कदाचित आपण ऐकलेलं असेल की कराई या वृक्षाची बातच वेगळी असते, कारण ऋतूनुसार हा वृक्ष वर्ण बदलत असतो. हिवाळ्यामध्ये तो लाल होतो, उन्हाळ्यामध्ये तो पांढरा होतो. अशा प्रकारचे विविध रंगी आयुर्वेदिक औषधं सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतात. दूर रानाकडे जर फिरायला गेलो तर आपल्याला खूप काही त्यामधून मिळतं की सावरीची फिकी हिरवी पालवी आपल्याला दिसते, रानभेंडीची जांभळट हिरवाई, राममेठा, पिसा, आवळा, आपटा, शिसू, जांभूळ या पालवी सुद्धा आपल्याला जांभळट हिरवी अशी दिसते. अळू, गेल, करवंद, कुसरी यांची हिरवाई तर पिवळाईकडे झुकलेलीच दिसते. आंबा, अंजनी, कळशी ही वृक्ष हिरवीकंच अशी दिसतात, जी अगदी नयनसुख देणारी असतात. तर अशा प्रकारचे जैवविविधता आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. या विविधतेचा आपण नेहमीच उपयोग केला पाहिजे. आणि ही जी जनुकीय विविधता आपल्याकडे आहे, विविध जातींची झाडं, विविध परिसंस्था विविधता आहे, जैवविविधतेचं या जतन संवर्धन करणं आज काळाची गरज आहे. आणि अशा दुर्मिळ ज्या जाती आहे ना, त्या सजीवांचं रक्षण करणं पण आज गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, जैवविविधता दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपला रोजचा जो विषय आहे पर्यटनाचा, त्याबद्दल जाणून घेऊया. पर्यटन आणि शेती ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारी सुद्धा क्षेत्र आहेत. आता तर ती ओळखली जाऊ लागली आहेत. शहरातील धकाधकीच्या जीवनातून मनाला निवांत, शांत असं ठिकाण जर अनुभवायचं असेल तर आता फक्त ग्रामीण भागच उरलाय. कारण ग्रामीण भागामध्ये सदाहरित झाडं, फुलांचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. वर्षभर इरिगेशन असल्यामुळं वातावरणात सुद्धा गारवा जाणवतो. पर्यटन स्थळं ही शेतात असतील तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचं राहणीमान, त्यांचं खानपान सगळंच अगदी जवळून अनुभवता येईल. पूर्वीपासून ग्रामीण भागात जात्यावरच दळलं जायचं. विहिरीचं पाणी शेंदणं, पक्ष्यांसाठी लावलेले मचाण, गाई म्हशी असे अनेक जनावरं, हे सगळं अगदी डोळ्यानं बघण्याची मजा मुलांना सुद्धा घेता येईल. गाईंना चारा देणं, गाईचं दूध काढणं, विहिरीतून पाणी काढणं, कोंबड्यांना दाणे देणं ही छोटी छोटी कामं मुलांना देखील करता येऊ शकेल. अर्थात आपण जर कृषी पर्यटनाला गेलो तरच हां, आणि डोळ्यानं बघून ते बरंच काही शिकतील पण. नाहीतर मग दूध कोण देतं? तर दूधवाला, असं म्हणण्याची वेळ मुलांवर येणार नाही का? शेता

0: असलेली झाडं कोणत्या प्रकारची आहेत हे कधीही न अनुभवलेली मुलं कशी बघतील बरं? आपण रोज जे धान्य खातो, वरण, भात, भाजी, पोळी, हे धान्य कुठून येतं, कोण पिकवतं, याची झाडं कशी असतात, पानं कशी असतात, त्यांची लागवड ही कशी होते, ही प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्याशिवाय कसं कळणार? किमान अशा झाडांची तोंड ओळख तरी मुलांना करून द्यायला पाहिजे आणि त्यासाठी तरी मुलांना कृषी पर्यटन घडवायलाच हवं. आज एवढंच, पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत यामिनीचा नमस्कार.
1: हृदय हो मंडळी, कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय या माहितीचा दुसरा भाग आज आपण ऐकला. संवादक होत्या यामिनी भाकरे, सादर करते कृष्णा शिंदे.
0: शेतकरी बंधूंनो, काहीच दिवसांमध्ये आपल्याकडे मान्सूनचे वारे वाहणार. त्याआधी मात्र शेतकरी बंधूंना बरीच तयारी करून घ्यावी लागते, जशी जमीन आणि जल व्यवस्थापन. तर हाच महत्वाचा विषय आपण घेतला आहे येत्या 26 मे ला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा. मान्सून पूर्व जमीन आणि जल व्यवस्थापनाची शेतकरी बंधूंनी घ्यायची काळजी. आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत प्राध्यापिका रसिका सुर्वे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 26 मे ला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73 आणि 295-07-72. करा मग फोन हॅलो किसान वाणी.
1: बरे तर मंडळी, आता स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमापुरता आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: श्रोतेहो, स्वरूप कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. आणि आता वेळ झाली ती अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमाची. पण तत्पूर्वी हा एक संदेश तुमच्यासाठी.
2: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
3: आपल्या दंडे सराफांचा,
2: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
3: शिवाय मजुरीवर 25% सूट.
2: महोत्सव 15 जून पर्यंत.
3: दंडे गोल्ड अँड डायमंड,
2: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
1: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

श्रोतो नमस्कार. अडवतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी स्वाती मनपूर्वक स्वागत करते. श्रोतो हो, आपण नेहमी एक वाक्य ऐकतो, बोलतो, घोकत सुद्धा असतो की स्वस्थ आणि निरोगी शरीरातच निरोगी मन वास्तव्य करतं. अर्थात ही म्हणच आहे. या म्हणीतून आपल्याला एकच लक्षात येतं की मन आणि शरीर या दोन्हीचं आरोग्य एकमेकावर अवलंबून असतं. मन आणि शरीर दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत. बघा, तुम्ही तरुण तसंच आनंदी राहण्यासाठी तुमचं मन सक्रिय आणि खुलं असणं हे खूप महत्वाचं आहे, हो की नाही? पण आपलं मन इतकं कठीण असतं की सारखं आपण एकतर घडून गेलेल्या गोष्टींचा तरी विचार करतो, नाही तर भविष्याची तरी चिंता करत असतो. आणि त्या योग्य आजचा आजमध्ये जगणं, मनमोकळं जगणं, खुलं दिलाने जगणं आपण राहूनच जातं, विसरून जातो. श्रोते हो, नवा विचार करणं, पुढे जाणं, एकाच प्रकारची कामं एकाच प्रकारे न करता वेगवेगळ्या प्रकारांनी करणं आपल्याला आवडतच नाही. अनेकदा त्याच त्याच गोष्टी आपण मेंदूला पुरवत राहतो, तेच तेच विचार, निगेटिव्ह विचार आपण मेंदूला देत राहतो. पण आपण जर आपल्या मनाला, मेंदूला वेगवेगळ्या गोष्टी, नवीन नवीन माहिती पुरवली ना, तर मेंदू

सुद्धा मन सुद्धा आनंदी ताजंतवानं होतच होतं, मग आपल्याला मनमुराद जगता येऊ शकतं. आयुष्य हे रुसण्या फुगण्या अबोला पकडण्या पलीकडचं आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणूनच मग जगून घ्यावं, बोलून घ्यावं, मनमुराद हसून घ्यावं. हो, आणि आलंच कधी तर अगदी मनमोकळं रडून सुद्धा घ्यावं. कधी कधी कोणाशी अबोला झालास तर आधी कधी कोणी बोलायचं, ह्यात अनेक वर्ष जातात आणि ह्यात खूप काहीतरी महत्त्वाचं हातातून निसटतं आहे असं लक्षात येतं. बघा रसिक हो, लहानपणी वाटतं मोठं व्हावं, मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं, आणि म्हातारपणी वाटतं लहानपण देगा देवा, हो की नाही? पण या सगळ्यात जगायचं मात्र राहून जातं. म्हणूनच ज्याला जे आवडतं ते त्यानं नक्की करावं. ह्या वयात हे योग्य का, त्या वयात ते असं करावं का, ते बरोबर दिसेल का, हा सगळा विचार सरळ फेकून द्यावा. रसिक हो, पैसा भरपूर जरी कमवला ना तरी स्वतःचे छंद आवड स्वतःच्या इच्छा जर राहिल्या तर जगणं पूर्ण होणारच नाही. आणि शेवटी वाटतं की जगायचंच राहून गेलं आहे, तेव्हा जे शक्य आहे, आवडतं आहे, ज्याच्याने आनंद मिळतो आहे ते जीवनात नक्की नक्की करा. आणि लक्षात ठेवा, जीवन एकदाच मिळतं. भरभरून जगायला शिकूया आणि लेट गो करायला शिकूया. पटतंय ना? जगूया आनंदी.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
0: नाती जपण्या आयुष्यभराची,
2: परंपरा ही अधिक मासाची.
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास.
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
2: 50% भरघोस सूट.
0: आजच भेट द्या,
2: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: श्रोत हो, अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून. सकाळचे 6:50 आणि 30 सेकंद झालेले आहेत. वेळ झाली आहे ती बसवंत गार्डन परिसर कार्यक्रमाची.
4: बसवंत गार्डन परिसर, प्रायोजक बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव, बसवंत, नाशिक.
5: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या परिसर या कार्यक्रमात मी अलका चंद्रात्रे आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपण श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी, आपल्या भोवतीची झाडं, पशुपक्षी, नद्या, डोंगर, समुद्र आणि संपूर्ण निसर्ग हे सर्व मिळून तयार होतं आपलं पर्यावरण. मानवाचं अस्तित्वच नव्हे तर पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाचे जीवन पर्यावरणाच्या समतोलावर अवलंबून आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात विकासाच्या नावाखाली निसर्गावर मोठ्या प्रमाणावर आघात होत आहेत. जंगलतोड, प्रदूषण, वाढतं तापमान, प्लास्टिकचा अमर्याद वापर, पाण्याची टंचाई, जैवविविधतेचा ऱ्हास अशा अनेक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. या बदलांचा परिणाम केवळ पृथ्वीवरच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनावरही स्पष्टपणे दिसू लागलाय. याच जाणीवेचा वेध घेणारी आणि पर्यावरणाचे विविध पैलू सोप्या, रंजक आणि माहितीपूर्ण पद्धतीने उलगडणारी मालिका आपण आजपासून ऐकणार आहोत. चला तर मग पर्यावरणाच्या या संवेदनशील आणि जीवनदायी प्रवासाला सुरुवात करूया. श्रोते हो, आजच्या परिसर या मालेत परसबाग याविषयी आपण जाणून घेऊया. खरं तर परसबाग म्हणजे घराघरातील हिरवी समृद्धी म्हणता येईल. घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा अगदी छोट्याशा बाल्कनीतही जर हिरवीगार भाजी डोलताना दिसली तर मनाला किती प्रसन्न वाटतं नाही. आजच्या धावपळीच्या आणि प्रदूषणाच्या काळात परसबाग ही केवळ छंदाची गोष्ट राहिलेली नाही तर ती आरोग्य, पर्यावरण आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारी एक सुंदर जीवनशैली बनते. आज आपण जाणून घेणार आहोत परसबाग म्हणजे काय, ती कशी करावी.

0: आणि तिचे फायदे कोणते? घराभोवती उपलब्ध जागेत भाजीपाला, फळझाडं, फुलं किंवा औषधी वनस्पती लावून तयार केलेली छोटी बाग म्हणजे परसबाग. पूर्वी ग्रामीण भागात जवळजवळ प्रत्येक घराजवळ परसबाग असायची. त्यात मिरची, कोथिंबीर, तुळस, शेवगा, भोपळा, कारलं, दोडकी अशी खूप सारी झाडं असतात. त्यामुळे घरच्या घरी ताजा आणि पौष्टिक भाजीपाला मिळायचा. आज शहरांमध्ये जागा कमी झाली असली तरी गच्ची, बाल्कनी, खिडकी किंवा वापरात नसलेले डबे, बादल्या, कुंड्या यांच्यामध्येही सहज परसबाग करता येते. परसबागेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रसायनमुक्त आणि ताजी भाजी. बाजारातून आणलेल्या भाज्यांमध्ये अनेकदा रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा अतिरेक असतो, पण स्वतः लावलेल्या भाज्या सुरक्षित आणि पौष्टिक असतात. त्याचबरोबर घर खर्चात बचत होते, आपल्या घरातील मुलांना निसर्गाची जवळून ओळख होते, झाड मोठं होताना त्याला फळं फुलं कशी आणि केव्हा येत आहेत हे बघताना ते आपोआपच निसर्गाशी जोडले जातात, आणि मुख्य म्हणजे त्यामुळे आपणा सर्वांचा मानसिक ताणही कमी होतो. आता प्रश्न पडतो, परसबाग सुरू कशी करावी? त्यासाठी सुरुवातीला घराजवळ अशी जागा निवडा जिथे दिवसातून किमान 4 ते 5 तास सूर्यप्रकाश येतो. कुंडीतील माती भुसभुशीत असावी. त्यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत किंवा सुक्या पानांचं खत मिसळल्यास झाडांची वाढ चांगली होते. सुरुवातीला मेथी, पालक, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो यासारख्या सोप्या भाज्यांपासून सुरुवात करावी. वेलवर्गीय भाज्यांसाठी जाळी किंवा आधार द्यावा. श्रोते हो, परसबागेत पाण्याचा योग्य निचरा होणं खूप महत्वाचं असतं. जर कुंडीत किंवा जमिनीत पाणी साचून राहिलं तर झाडांची मुळं कुजतात आणि वाढ खुंटते. म्हणून प्रत्येक कुंडीच्या तळाशी छोटं छिद्र असणं आवश्यक आहे. तसंच मातीमध्ये थोडी वाळू किंवा सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो. मंडळी, परसबागेतील झाडांना पाणी देतानाही अतिरेक टाळावा. सकाळी किंवा संध्याकाळी हलकं पाणी देणं अधिक योग्य ठरतं. घरातील ओला कचरा म्हणजेच भाजीपाल्याच्या साली, चहाची पावडर, फळांची टरफलं यापासून उत्तम कंपोस्ट खत तयार करता येतं. त्यामुळं कचरा तर कमी होतोच आणि झाडांनाही नैसर्गिक अन्न मिळतं. परसबाग ही फक्त झाडं लावण्याची गोष्ट नाही तर ती माणसाला निसर्गाशी जोडणारी सवय आहे. लहानशा रोपट्यापासून वाढणारं जीवन पाहताना संयम, जपणूक आणि पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता आपोआप आपल्यात निर्माण होते. आजचा परिसर कार्यक्रम इथेच संपवते आणि आपली रजा घेते. नमस्कार.
1: बसवंत गार्डन परिसर, प्रायोजक बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक. आता सुट्टीतल्या धमाल वन डे पिकनिक साठी परफेक्ट डेस्टिनेशन बसवंत गार्डन.
2: मधमाशांची रंजक माहिती, ग्राम संस्कृती, ऍडव्हेंचरस गेम झोन, रेन झोन आणि फूड हब, तसेच मध आणि बेदाण्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थही.
1: सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एंट्री फी फक्त 300 रुपयांपासून.
2: बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक.
3: बसवंत गार्डन परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतहो, आणि आता वेळ झाली आहे ती वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमाची, पण तत्पूर्वी हा एक संदेश तुमच्यासाठी.
2: नीट जेईई की तयारी कर

0: अधिक महिन्याची खास पर्वणी रास्त मजुरीत चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
1: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
0: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या ज्ञानरंजनात्मक कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. दरवेळीप्रमाणे आजही आपण घेऊन आलो आहोत एक भन्नाट वैज्ञानिक कोडं, असं कोडं ज्याचं उत्तर विज्ञानाच्या एका अद्भुत शोधाशी संबंधित आहे. हा शोध नसता तर कदाचित आपल्याला सूक्ष्मजीवांचं अस्तित्वच समजलं नसतं. तर ऐका आजचं वैज्ञानिक कोडं. डोळ्यांना जे दिसत नाही ते मी सहज दाखवितो. सूक्ष्म कणांचं रहस्य उलगडून ज्ञानाचे दरवाजे उघडतो. कधी एक भिंग कधी दोन भिंग प्रकाश किरणांचा घेतो आधार. जीवाणू पेशी सूक्ष्म जग दाखवतो अगदी स्पष्ट आकार. शास्त्रज्ञांचा जीवलग साथी प्रयोगशाळेचा मी मानकरी. ओळखा पाहू मित्रांनो, मी आहे तरी कोण? चला तर मग विचार करा. विद्यार्थ्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सगळ्यांचा आवडता हा वैज्ञानिक मित्र कोण? होय श्रोते हो, आजच्या वैज्ञानिक कोड्याचं उत्तर आहे सूक्ष्मदर्शक अर्थात मायक्रोस्कोप. आपल्या डोळ्यांना अनेक गोष्टी दिसतात, पण काही गोष्टी इतक्या सूक्ष्म असतात की त्या उघड्या डोळ्यांनी पाहणं अशक्य असतं. उदाहरणार्थ जीवाणू, रक्तातील पेशी, वनस्पतींच्या पेशी, सूक्ष्म कीटक, धुळीचे अतिसूक्ष्म कण या अदृश्य जगाचं दर्शन घडवणारं अद्भुत उपकरण म्हणजे सूक्ष्मदर्शक. सूक्ष्मदर्शकामुळे विज्ञानाच्या इतिहासात मोठी क्रांती घडली, कारण यामुळे माणसाला प्रथमच सूक्ष्म जग पाहता आलं. सूक्ष्मदर्शकाच्या विकासामध्ये अनेक शास्त्रज्ञांचं योगदान आहे, पण आधुनिक सूक्ष्मदर्शकाच्या सुरुवातीला संशोधनात महत्वाचं नाव घेतलं जातं, ते अँटोनी व्हॅन लिव्हेनहुक यांचं. लिव्हेनहुक हे नेदरलँडमधील शास्त्रज्ञ होते. त्यांनी अतिशय शक्तिशाली भिंग तयार करून सूक्ष्मजीवांचं निरीक्षण केलं. त्यांनी प्रथमच जीवाणू आणि सूक्ष्मजीव पाहिले, त्यामुळे त्यांना सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक असंही म्हटलं जातं. कल्पना करा श्रोते हो, त्या काळात लोकांना जीवाणू अस्तित्वात आहेत हेच माहीत नव्हतं, पण एका छोट्याशा भिंगामुळे संपूर्ण वैद्यकीय विज्ञान बदलून गेलं. सूक्ष्मदर्शक कसं कार्य करतं? सूक्ष्मदर्शकात विशेष प्रकारची भिंग वापरली जातात. ही भिंग वस्तूचा आकार अनेक पटींनी मोठा करून दाखवतात. साध्या सूक्ष्मदर्शकात एक भिंग असतं, तर संयुक्त सूक्ष्मदर्शकात दोन किंवा अधिक भिंगांचा वापर केला जातो. प्रकाश वस्तूवर पडतो आणि भिंगांमधून वाकून आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे सूक्ष्म वस्तू मोठ्या आणि स्पष्ट दिसू लागतात. आजकाल तर डिजिटल आणि इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकही उपलब्ध आहेत. सूक्ष्मदर्शकामुळे विज्ञानात अनेक महत्वाचे शोध लागले. रोग निर्माण करणारे जीवाणू समजले, पेशींची रचना अभ्यासता आली, रक्तातील घटक दिसू लागले, वनस्पतींच्या पेशींचं निरीक्षण करणं शक्य झालं, औषध निर्मितीमध्येही प्रगती झाली. जर सूक्ष्मदर्शक नसता तर कदाचित आजची आधुनिक वैद्यकशास्त्र, लसीकरण किंवा जीवशास्त्र इतकं विकसित झालं नसतं. भारतातही सूक्ष्मजीवशास्त्र आणि वैद्यकीय संशोधनात मोठं कार्य झालं आहे. यामध्ये विशेष उल्लेख करता येईल येल्ला प्रगाडा सुब्बाराव यांचा. आज सूक्ष्मदर्शकाचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये होतो. वैद्यकीय क्षेत्र, शेती क्षेत्र, संशोधन प्रयोगशाळा, न्याय वैद्यकशास्त्र, अंतराळ संशोधन, भविष्यातील सूक्ष्मदर्शक आता कसा असेल? वैज्ञानिक आता असे सूक्ष्मदर्शक तयार करत आहेत जे जिवंत पेशींमधील बदल प्रत्यक्ष वेळेत दाखवू लागतील. नॅनो तंत्रज्ञानामुळे अत्यंत सूक्ष्म स्तरावरील संशोधन शक्य होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर करून सूक्ष्म प्रतिमा अधिक स्पष्ट केल्या जात आहेत. भविष्यात डॉक्टर शरीरातील रोग सुरुवातीलाच ओळखू शकतील आणि अनेक गंभीर आजारांवर अधिक प्रभावी उपचार मिळू शकतील. आजचं वैज्ञानिक कोडं तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या भागात अशाच एका वैज्ञानिक कोड्यासह. तोपर्यंत मी तृप्ती बक्षी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ, श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका आणि

0: आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
1: वडनेर सराफ विज्ञान कट्टा आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
4: नाती जपण्या आयुष्यभराची
5: परंपरा ही अधिक मासाची.
4: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
5: अधिक मास होणार आता अधिक खास.
4: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
5: 50% भरघोस सूट.
4: आजच भेट द्या
5: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
6: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
7: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
6: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
7: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
8: वडनेरे सराफ,
7: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
8: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड, नाशिक.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
4: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
6: आपल्या दंडे सराफांचा,
5: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
6: शिवाय मजुरीवर 25% सूट.
5: महोत्सव 15 जून पर्यंत.
6: दंडे गोल्ड अँड डायमंड्स,
5: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.

श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आता सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलता हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिल करता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील असंही ते म्हणाले. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
2: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं. या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केला आहे. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल.
1: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष

निकोस क्रिस्टोडोलाइट यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे 760 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले. या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉक्टर राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळे हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूरमधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे.

0: अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डीतल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचं कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 बाळाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 27.1°C नोंदवलं गेलं. येत्या 24 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: आता गवाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शान प्याव.
2: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज तू शिकवतोय ना
2: अक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:22 आणि 13 होत आहेत. ऐकूया आजचे दिनविशेष. आज आहे 22 मे. आज आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन म्हणून पाळला जातो. त्याचबरोबर 22 मे 1906 राईट बंधूंनी फ्लाईंग मशीनचं पेटंट घेतलं होतं. 22 मे 1961 भारत देशात हुंडाबळी कायदा अस्तित्वात आला होता. 22 मे 1972 श्रीलंका देशाने सिलोन हे जुनं नाव बदलून श्रीलंका असं नामकरण केलं होतं. 22 मे 2004 मनमोहन सिंग यांनी भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली होती. 22 मे 1772 राजा राम

0: मोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1871 साली विष्णू बापट संस्कृत विज्ञान भाषांतरकार आणि शास्त्र सुधारक यांचा जन्म. हे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात 22 मे 2026 शुक्रवार रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन या विषयी डॉक्टर आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून.
2: रसिको, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली
0: श्रोतेहो, सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे, तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45, 45 ते 55 आणि 55 ते 55 वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंगमध्ये जास्त असतात, हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्लेवरती इतके ॲप्स आहेत गेमिंगचे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला सोडलेला, त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव की इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त 2 नाही तर 3च माणसं त्या घरात राहिलेली आहे.
2: बरोबर.
1: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोनवरती मिळायला लागले. आईशी बोलायचं आहे मोबाईलवरती, वडिलांशी बोलायचं आहे मोबाईलवरती, काय बघायचं आहे मोबाईलवरती, आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंगवरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली

0: खास करून 25 वय गटाच्या खालची हे सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके ऍक्टिव्ह आहेत, आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा तुलना सुरू होते, मुलांच्या मध्ये मुला मुलींच्या मध्ये तुलना सुरू होते, कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरूनच तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग ह्याच्यामुळं काय झालेलं हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते, शोधावी लागते खरी माहिती कुठली.
1: बरोबर.
0: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळं सगळं गोंधळलेलं विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तीने ती ऍज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे ह्या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळे ॲपचा वापर जे लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रुमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रुमिंग म्हणजे काय की त्याला उगाचच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच असं करून त्याचा इंटरेस्ट वाढवला जातो आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर 5-5 तास, 7-7 तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे, कारण का बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो, अशाही काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रुमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचं अकाउंट त्या ऍपला देतो पैसे
1: काढण्यासाठी,
0: आणि वडिलांच्या अकाउंट मध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंट मध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दौंड भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले ते गेमिंगच्या भानकडे. म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हेगारी पैसे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे, थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत
1: नाही.
0: त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाही आहे. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. तर ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असते. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्राम वरती एका मुलीला, एका मुलाने मुलगी आहे असं भासवून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करणे प्रति मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते, ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठंतरी कलेक्शन फोटो गॅलरी मधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत होते. परिणाम असा झाला, एके दिवशी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज कर.
1: ब्लॅकमेलिंग
0: सुरू केलं. परिणाम झाला त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर कळालं. म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असते तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये. आपली फोटो गॅलरी वेगळी असावी, त्यासाठी वेगळं आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवायचे, परंतु सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का, जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये. तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते, तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या

0: व्यक्तीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईलवरचा फोटो बघून आपण ते ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतो. आणि त्या अकाउंट वरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं. जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या, त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूवीज आवडतात का, फायटिंगच्या मूवी आवडतात. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूवी बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंट्स असतात, ते सगळं त्याच्यावर ते लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट. ते काय हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का.
1: अच्छा,
0: तुम्ही फोन करा, त्याला विचारून घ्या, तो म्हणला हो, तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसत आहेत की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ. आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मग तो खोटा असू शकत नाही, एक साधारण समजवत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातं किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतात. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो, तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टिम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त

0: वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

एफ एम 101.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 7:45 PNG अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, तर 7:50 SCG मानवता हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आता ऐकूया हे एक सुमधुर गीत.

0: हृदय हो, संदीप खरे यांच्या स्वरात संदीप खरे यांचीच गीतरचना आणि संदीप खरे यांचंच संगीत असलेलं हे सुमधुर गीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. श्रोते हो, आणि आता वेळ झाली आहे ती 2 प्रायोजित कार्यक्रम ऐकण्याची.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिल अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्याला अडकल लेखीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
3: आजच भेट द्या पुना कारगिल अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील. त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
2: सर, अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीचं ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
5: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो. तर आत्ताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10-inch ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10-inch ताट जर आपण म्हटलं तर ते 500 ग्रॅममध्ये येतं म्हणजे थोडस आवाक्यात. त्याच्यानंतर 13-inch ताट किंवा 12-inch ताट म्हटलं तर ते 650-700 ग्रॅम पर्यंत येतं. आताच्या काळात सेटचे फॅशन निघाली आहे.
2: अच्छा.
5: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाउल, 2 वाट्या, 1 काटे चमचा, 1 साधा चमचा असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200-1500 ग्रॅम पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्व्हिंग केलेलं असतं आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6-8% मजुरी असते आणि 1300 ग्रॅम पासून 1500-1700 ग्रॅम पर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4-4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत.
2: पण
5: माझं म्हणणं आहे लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही
2: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
5: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत तर तुम्ही 50-100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅम पर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत त्यामुळे त्या 150-200 ग्रॅम मध्ये येतात. म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅम मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
2: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
5: तबक तामन हे ते मी पगाशी पुरुषोत्तम आणि

0: सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचा म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
1: अच्छा,
0: पण जावायला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी
1: नक्कीच,
0: फुलपात्री वाट्या याच्यात जास्त रस असणार.
1: आणि त्याचे बरेचसे प्रकारही तुमच्याकडे
0: बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफेमध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचेही असतात, त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात. मग लोक त्याचेही सेट करतात की सहा त्या डिश, सहा 12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री, 12 चमचे, म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2 ची असते तर त्याला ते पुरेसं. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या ह्याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा.
2: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली, याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: भारतामधील एक अग्रगण्य कॅन्सर हॉस्पिटल HCG मानवता कॅन्सर सेंटर, मानवता हेल्थ कॅम्पस, मुंबई नाका, नाशिक. हेल्पलाइन 1800-266-5858. थिंक कॅन्सर केअर, थिंक HCG मानवता. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका HCG मानवता कॅन्सर जनजागृती अभियान. तांत्रिक सहाय्य सौरभ शिंदे यांचं, निर्माती गायत्री वस्ते.
4: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर विजय पालवे, नाशिक येथील HCG मानवता कॅन्सर सेंटर येथे कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण कॅन्सरच्या उपचारांमध्ये दिले जाणारे रेडिएशन याविषयी रुग्णांच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या मनात असणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बऱ्याच पेशंटच्या मनात शंका असते की हे रेडिएशन कसं दिलं जातं, किंवा मला पेशंटला यासाठी ॲडमिट करावं लागेल का, किंवा भूल द्यावी लागते का, टोचेल का. तर आपण आज ह्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करूया. रेडिएशन हे ज्याप्रकारे एक्सरे किंवा CT स्कॅन हे एका मशीनद्वारे दिले जातात, तसंच रेडिएशनसुद्धा अशाच प्रकारच्या एका मशीनद्वारे दिले जातं. म्हणजेच त्यासाठी कोणत्याही प्रकारची भूल देण्याची आवश्यकता नसते. त्याचबरोबर रेडिएशनचे उपचार देत असताना पेशंटला काहीही जाणवत नाही, टोचत नाही, शॉक किंवा चटका किंवा करंट असं काहीही बसत नाही. हे उपचार साधारणपणे 5 ते 7 आठवडे चालतात आणि दररोज हे 15 ते 20 मिनिटांमध्ये हे उपचार दिले जातात. हे उपचार सोमवार ते शुक्रवार असे दररोज दिले जातात आणि सॅटर्डे आणि संडे हे 2 दिवस पेशंटला रिकव्हरीसाठी सुट्टी असते. काही पेशंटला वाटतं की रेडिएशनच्या बरोबरीने किमोथेरपी द्यावी लागते का, तर सगळ्याच पेशंटला रेडिएशनच्या जोडीला किमोथेरपी द्यावी लागते असं नाही. आपल्या सर्जरीच्या नंतर किंवा आपल्या आजाराच्या आवश्यकतेनुसार काही रुग्णांना रेडिएशनच्या जोडीला किमोथेरपी, मग ती इंजेक्शनच्या किंवा गोळ्याच्या स्वरूपात द्यावी लागू शकते. रेडिएशनचे उपचार सुरू असताना रुग्ण कामावर जाऊ शकतो का, तर हो नक्कीच. जसं सांगितलं त्याप्रमाणे पहिले 10 ते 15 दिवस पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही, त्यामुळे रुग्ण आपले दैनंदिन कामकाज व्यवस्थित करू शकतो. 10 ते 15 दिवसानंतर जो थोडाफार त्रास होतो किंवा होऊ शकतो त्यासाठी आवश्यक ते उपचार पेशंटला दिले जातात आणि हे साईड इफेक्ट असतात हे अत्यंत सुसह्य असतात. ट्रीटमेंट संपल्यानंतर पुढच्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये हे साईड इफेक्ट कमी होतात आणि रुग्ण आपलं दैनंदिन जीवन पुन्हा सुरू करू शकतो. रेडिएशनचे उपचार हे OPD बेसिसवरती असतात, त्यामुळे रुग्णांना ॲडमिट करण्याची आवश्यकता पडत नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे सलाईन इंजेक्शन देण्याची गरज पडत नसते. रेडिएशन सुरू असताना घरातील इतर व्यक्तींना काही त्याचा त्रास होऊ शकतो का, तर असं बिलकुलही नाही. कुठल्याही प्रकारचे रेडिओ आयसोटोप त्यामध्ये दिले जात नाहीत, त्यामुळे घरातील इतर व्यक्तींना त्याचा कोणताही त्रास होत नाही.

0: आणि रुग्णाला वेगळं ठेवण्याची आवश्यकता नसते. बऱ्याच पेशंटला वाटतं की माझं तर ऑपरेशन पूर्ण झालं आहे, मग मला रेडिएशनचे उपचार का देण्याची गरज आहे. तर काही रुग्णांमध्ये रेडिएशन जे आहे तर ते सर्जरी झाल्यानंतरसुद्धा आजाराची परिस्थिती पाहून किंवा हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट पाहून आपल्याला आजार किती खोल होता किंवा त्याचे त्यातील लिम्फनोड स्टेटस काय आहे, मार्जिन स्टेटस काय आहे, साईज किती होती, ह्या आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेऊन काही रुग्णांना आजार पुन्हा परत उद्भवू नये म्हणूनही रेडिएशन द्यावे लागू शकते. रेडिएशनचे उपचार आणि त्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास आपण नाशिक येथील HCG मानवता कॅन्सर सेंटर येथे संपर्क साधू शकता. थिंक कॅन्सर, थिंक HCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक. सर्व श्रोत्यांच्या निरोगी आयुष्याच्या शुभकामना देऊन मी डॉक्टर विजय पालवे, HCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक आपली रजा घेतो. नमस्कार.
1: आपण ऐकत होता कार्यक्रम मालिका HCG मानवता कॅन्सर जनजागृती अभियान. तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं, निर्माती गायत्री वस्ते.
2: श्रोते हो, दोन प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकले, PNG अँड सन्स तसंच HCG मानवता. आता आस्वाद घेऊया सुधीर फडके यांच्या स्वरातल्या या सुमधुर गीताचा.

0: श्रोते हो, गीतधारा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. नाती जपण्या आयुष्यभराची
1: परंपरा ही अधिक मासाची.
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
1: अधिक मास होणार आता अधिक खास.
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
1: 50% भरघोस सूट.
0: आजच भेट द्या
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
4: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन. आत्मा मालिक
6: ये. अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
7: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
6: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
7: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
6: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
7: यासाठी तुमची वाट बघतोय.
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
7: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
8: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
9: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
10: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा.
6: आपल्या दंडे सराफांचा
10: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी.
6: शिवाय मजुरीवर 25% सूट.
10: महोत्सव 15 जून पर्यंत.
6: दंडे गोल्ड अँड डायमंड,
10: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.

0: आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
3: श्रोते हो, ही जैवविविधता जपण्यासाठी आपण काय बरं करायला हवं हा प्रश्न आपल्याला पडतोच, नाही का? तर आपण आपल्या परिसरातले वृक्ष, फुलं, फळे, वेली, झुडपं, नदी, ओढे, नाले, विहिरी, तळी या सगळ्याची माहिती ठेवायला हवी। तसंच पशु पक्षी, सरपटणारे प्राणी, पावसाचं प्रमाण किती, पिकं, स्थानिक वाण कुठलं, चवी, औषधी वनस्पती काही आहेत का याची सुद्धा माहिती ठेवायला हवी। आणि या सगळ्यात काही क्षय होणार नाही, म्हणजे ते सगळं काही कमी होणार नाही, यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो हे पण बघायला हवं। तसंच वैयक्तिक पातळीवर आपण अधिवास जपणं, प्रदूषण कमी करणं, शाश्वत शेतीच्या पद्धती वापरू शकतो, सेंद्रिय शेतीचा अवलंबन करू शकतो, हरित क्षेत्राची वाढ आपल्यापरीने कशी होईल यासाठी प्रयत्न करू शकतो, तसंच पशुपक्ष्यांच्या प्रजाती आपण जपू शकतो। अशी विविध पावलं जर आपण उचलली तर आपण आपल्यापुरता ही जैवविविधता सांभाळण्याला मदत करू शकतो।

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
3: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
2: चला.

0: शिक्षक फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, डेवन साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक online.com.
4: नाती जपण्या आयुष्य भराची
5: परंपरा ही अधिक मासाची.
4: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
5: अधिक मास होणार आता अधिक खास.
4: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
5: 50% भरघोस सूट.
4: आजच भेट द्या
5: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
6: मुहूर्त अधिक मासाचा, महोत्सव पायल जोडव्यांचा,
7: आपल्या दंडे सराफांचा,
6: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
7: शिवाय मजुरीवर 25% सूट.
6: महोत्सव 15 जून पर्यंत.
7: दंडे गोल्ड अँड डायमंड,
6: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
7: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
8: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
7: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
8: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
7: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
8: यासाठी तुमची वाट बघतोय
7: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
8: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
9: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर सीबीएसई? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन्स ओपन. आत्मा मालिक ये.
10: ह्या सगळ्यात म्हणजे ही जैवविविधता टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो? बाकीच्या गोष्टी तर करूच शकतो की सेंद्रिय पद्धतीने शेती, हरित क्षेत्राची वाढ कशी होईल याकडे लक्ष देणं, शाश्वत शेतीच्या पद्धती, ह्या सगळ्या करूच शकतो. पण त्याही पलीकडे जाऊन तंत्रज्ञानाचा आहारी न जाता कमीत कमी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक नैसर्गिक जीवन जगून आपण ही जैवविविधता सांभाळू शकतो. श्रोते हो, या जैवविविधता दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. याबरोबरच आपण गीतधारा कार्यक्रमातनं म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात प्रवेश करतो आहोत.

श्रोते हो, अजिंठा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. तेजस्विनी केळकर, सावनी रवींद्र, योगिता गोडबोले आणि अमृता सुभाष यांच्या स्वरात नाधोन महानोर यांचं हे गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं कौशल इनामदार यांचं. म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीतांचा.

श्रोते हो, सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर आणि सहकारी यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. आणि चित्रपट होता कशासाठी, प्रेमासाठी. यानंतर आपण जोगवा या चित्रपटातलं गीत ऐकणार आहोत, श्रेया घोषाल आणि सहकारी यांच्या स्वरातलं.

0: श्रोते हो, आजच्या म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात आपण काही रानातल्या गाण्यांचा आनंद घेतो आहोत. अशाच काही अजून सुमधुर गीतांचा आनंद आपण घेणारच आहोत. पण तत्पूर्वी हे काही संदेश तुमच्यासाठी.
1: बाबा,
2: आणा 3,000.
3: ते कशाला?
1: माझा पॉकेट मनी.
3: अरे, आता फक्त 2,000 कॅश आहेत.
1: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
3: है
1: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोप आहे.
3: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
1: तुमचा मोबाईल द्या.
3: घे घे.
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
5: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

0: दिशा स्कीम च्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1445 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

श्रोते हो, चिमण्यांची शाळा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. सुधीर फडके आणि सहकारी यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचंच.

हो जैत्र जैत या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, आणि यानंतर आपण ऐकणार आहोत मामा भाचे या चित्रपटातलं गीत.

सकाळचे 10 वाजलेत. गीतभारती या मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, काही गाणे हे काही दिवशीच ऐकायचे असं खूपदा होतं आपलं, बरं का? पण कधी कधी ते गाणे ऐकले की पुन्हा एकदा आपण त्या आठवणीत रमतो आणि आपल्या आठवणी जागरूक करायला अशी गाणी आणि आकाशवाणीवरची अशी गाणी आपल्याला नेहमीच साथ देतात.

0: श्रोते हो, आपल्या महाराष्ट्राची भारताची अजरामर कलाकृती म्हणजे गीतरामायण. रसिक हो, ग दि माडगुळकरांना महाराष्ट्र वाल्मिकी म्हणतात. या महाराष्ट्र वाल्मिकीने लिहिलेलं आणि सुधीर फडके यांनी गायलेलं या गीत रामायणातलं हे सुमधुर गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतभारती या मराठी मिश्र गीतांच्या कार्यक्रमात अजून काही गीतांचा आनंद आपण घेणार आहोत, पण तत्पूर्वी हे काही संदेश तुमच्यासाठी.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये
3: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
4: आपल्या दंडे सराफांचा
3: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन्स आणि व्हरायटी
4: शिवाय मजुरीवर 25% सूट.
3: महोत्सव 15 जून पर्यंत.
4: दंडे गोल्ड अँड डायमंड्स
3: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
5: बाबा आणा 3,000.
6: ते कशाला?
5: माझा पॉकेट मनी.
6: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
5: अहो बाबा बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा. है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
6: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
5: तुमचा मोबाईल द्या.
6: घे घे.
7: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
8: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
9: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
10: नाती जपण्या आयुष्यभराची
11: परंपरा ही अधिक मासाची.
10: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
11: अधिक मास होणार आता अधिक खास.
10: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
11: 50% भरघोस सूट.
10: आजच भेट द्या
11: विश्वास नाशिककरांचा.
10: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
12: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
13: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
12: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
13: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
12: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
13: यासाठी तुमची वाट बघतोय.
12: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
13: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
14: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
15: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
14: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
16: विजिट atmamalikonline.com.
3: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
4: आपल्या दंडे सराफांचा
3: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन्स आणि व्हरायटी
4: शिवाय मजुरीवर 25% सूट.
3: महोत्सव 15 जून पर्यंत.
4: दंडे गोल्ड अँड डायमंड्स
13: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
9: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक
10: ये. सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स. जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

0: श्रोते हो, कान्होपात्रा किणीकर यांच्या स्वरात वी स गुर्जर यांचं हे नाट्यपद ऐकलं आणि हे पद होतं एकच प्याला या नाटकातलं. श्रोते हो, गीतभारती हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक
3: ये. अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्डन डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर. अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
0: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी
0: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
0: दंडे गोल्ड अँड डायमंड
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
4: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: श्रोतो, लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं वसंत प्रभू यांचं. रसिक हो, वसंत प्रभू यांचं संगीत, पी सावळाराम यांचं गीत आणि लता दीदींचा आवाज, ह्या कॉम्बिनेशनमधलं प्रत्येक गीत आपल्या हृदयाचा ठाव घेणार आहे. असंच हे प्रत्येक आईच्या हृदयाचा ठाव घेणारं गीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
2: आपल्या दंडे सराफांचा,
1: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
2: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
2: दंडे गोल्ड अँड डायमंड,
1: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर,
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
4: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
5: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
6: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
7: हो, लक्ष्मी स्वरूप लेक आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
6: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
7: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
6: वडनेरे सराफ,
7: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
6: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
8: अरे वा, खूप दिवसांनी.
9: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
8: अहो तेच, 60 रुपये.
9: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
8: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
9: आणि दुसरी?
8: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
9: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
8: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
10: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
11: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
1: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
2: आपल्या दंडे सराफांचा,
1: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
2: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
2: दंडे गोल्ड अँड डायमंड,
1: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
12: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन.
13: नाती जपण्या आयुष्यभराची
14: परंपरा ही अधिक मासाची.
13: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
14: अधिक मास होणार आता अधिक खास.
13: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
14: 50% भरघोस सूट.
13: आजच भेट द्या.
14: विश्वास नाशिककरांचा.
13: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
15: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
16: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
4: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश

मैत्रिणींनू, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजेच पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्त्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो. ते म्हणजे झाडं लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: मैत्रिणींनो, गजानन वाटवे यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चला तर मग मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार, संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.

0: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलका फुलका।
2: हलका फुलका, हलका फुलका।
1: आई ग, खूप दुखतंय ग, जरा हळू लाव ना औषध। हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतंय।
2: या ओरडू नकोस, थोडंफार दुखणारच आहे। आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही केला नाही तर औषध कसं लावू ग मी?
3: रिया, मला सांग, तू कुठं धडपडलीस ग?
0: काही नाही का आजी, तिला सवयच नुसती धडपडायची बघ।
1: ए तू चुप रे, म्हणे सवयच आहे धडपडायची। अगं आजी, मी की नाही गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते।
3: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगला की काय? तुझ्या दादूड्याचं काम चक्क तू केलंस?
1: ए आजी, काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना। एकटं तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम। आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घालतो झाडांना पाणी। कशाला उठायचं एवढ्या लवकर?
0: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला। रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसं फिट अँड फाईन आहे। तुझ्यासारखं नाही एवढंस लागलं तर मुळू मुळू रडायला लगेच।
1: आजी बघ ना का कसा बोलतोय हा, आधीच माझा पाय केवढा मुरगळलाय, किती दुखतंय माहितीये का? अन हा मला चिडवतोय बघ ना।
2: ए राहुल, गप्प बस बघू तू।
3: अग पण रिया, झालंय काय? गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
1: नाही गा आजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं। मग खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला। तोल सावरायला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला। ग
2: औषध लावू दे ना मला आधी तू।
1: अगाजी खूप दुखतंय ग।
0: पण रिया, पायरी सुटली कशी? नीट बघून उतरायचं होतं ना, अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय, डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे।
2: वा वा वा वा, लगेच सुतावर उस्वर्ग गाठायला निघालाय म्हणे चष्मा लागेल। चुकून झाली ती गोष्ट, म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच।
0: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना अग आई।
3: अग रश्मी, तो म्हणतोय तर एकदा तपासून घ्या की गळतीचे डोळे।
1: ए आजी, माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी, डोळ्याचं काय काढलं मध्येच। आई ग, खूप दुखतंय ग।
3: अग रश्मी, किती सुजलाय ग तिचा पाय।
2: हो ना,
3: एक काम कर बघ, तिला आंबे हळद लाव गरम करून।
0: पण मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ।
3: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या?
0: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना।
2: हो।
0: हा मग तिने काय केलं आठवते त्या दिवशी?
2: हो चांगलंच आठवते, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत।
0: म्हणून तर मी म्हणते डोळे चेक करून घ्या।
1: अग सगळ्यांनी तर खाल्लीस ना ती खिचडी।
2: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी।
1: हो ग, पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना। तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये। मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून।
2: छान,
1: चांगली तीन चार पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ।
0: तरी पण रंग गेला नसेल ना पांढरा।
3: अग भाई, असं झालं तर तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये। तुझ्या पुष्पा आजीवरच गेलीयस बघ वेंदळेपणाला, तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस।
2: हो बाई, ते तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करता ना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या।
0: नऊ कसले, दहा पण आले असतील।
3: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत।
0: अग आजी, त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहितीये का?
2: अगं बाई,
0: आणि विचारलं तर म्हणते कशी माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी।
3: अरे मोतीबिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या।
2: हा अहो आई, किती खर्च आला?
3: काय काहीतरी 60,000 आला म्हणे।
2: आपल्या पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल।
3: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता। तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000 रुपये भरावे लागले।
2: असं कसं काय झालं बरं?
0: अग आजी, तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहिती का? कदाचित तिने पॉलिसी

0: अडथळा नाही ना, 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
1: म्हणजे काय रे राहुल?
0: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%, 20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला आणि 10% जर कोपे असेल ना तर 5,000 रुपये आपण द्यायचे.
2: अच्छा
1: अगं बाई, असं पण असतं?
0: हा. आणि आपल्याला असं वाटतं की मी तर पॉलिसी काढली आणि मी कशाला पैसे भरायचे.
2: बरं
0: आहे ना ग, पॉलिसी काढताना लोक पटकन सहाय्य करून मोकळे होतात, पण आहे ना पॉलिसी काढताना ह्या आधी नीट बघून घेतलं पाहिजे, नाहीतर मग ऐन वेळेस अशी अडचण निर्माण होते.
1: खरं की रे.
3: ए दादुड्या, तू हे काही इन्शुरन्सचं कौतुक सांगूच नकोस बघ. माझी मैत्रीण आहे ना विभावरी, तिच्या आजोबांनी काढला होता विमा. त्यांनी मोती बिंदूच ऑपरेशन केलं, तर त्यांना सगळे पैसे स्वतःलाच भरावे लागले बघ.
2: अगं बाई,
0: अगं स्वतःलाच कसे काय भरावे लागतील पैसे? त्यांनी पॉलिसी कधी काढली होती बरं?
3: मागच्याच तर वर्षी काढली होती.
0: मग बरोबर आहे ना. अगं आज पॉलिसी काढली लगेच उद्या ऑपरेशनला गेलं असं काही गोष्टींमध्ये नाही करता येत.
3: म्हणजे
0: त्याला आहे ना वेटिंग पिरियड साठी थांबावं लागतं.
2: वेटिंग पिरियड?
0: हा. आणि त्या आजोबांनी वेटिंग पिरियड संपायच्या आताच ऑपरेशन केलं ना.
2: बरं बरं बरं.
0: म्हणजे कसं आहे ना की पॉलिसी काढल्यापासून आहे ना 24 महिन्यांच्या आत मोती बिंदूचं ऑपरेशन जर केलं तर त्याचे पैसे हे आपल्यालाच भरावे लागतात. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष झाले ना. हा. मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
2: मग हे मोती बिंदूलाच असतं का फक्त?
0: नाही, कसं आहे ना काही आजारांसाठी काही काळ थांबावा लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत, मोतीबिंदू काय एका दिवसात नाही ना होत.
2: हा बरोबर.
0: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचं वेटिंग पिरियड आहे, तर मग ते आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग आपण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.
2: अच्छा.
0: म्हणजे या आजोबांना 1 रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
2: बरं बरं. म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल अशी डिसीज असं म्हणू शकतो का आपण?
0: हो बरोबर. आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबवू शकतो ना, तर तिथे थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
2: बरं.
3: म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो.
2: तसंच काही सर.
1: अगं रश्मी, आजकाल ती हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिलं पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
2: हो ना आई. आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बरं का.
3: आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी.
2: आहे की यांच्या कंपनीचा, पण आपला आपला असलेला काही वाईट नाही ना.
0: रिया तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा, आणि स्वतःचा हवा. कारण कंपनीच्या विमा बाबत काय होतं ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो, म्हणजे मग आपल्याला ती सिनियरिटी मिळत नाही.
1: अरे राहुल, आणि समजा एका कंपनीमध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
0: हो, अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरच काय.
1: हा.
0: वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपण देखील येतात ना आजी.
1: खरंय रे.
0: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की कंपनीचा विमा बंद, नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग?
1: म्हणजे नोकरी गेली की विमाही म्हणतो मी पण निघालो असं का?
3: ए आजी, पुष्पाजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हटलं की घाबरत होती ती.
1: हो.
3: हॉस्पिटल, औषध, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याच तर फारच टेन्शन तिला.
1: खरंय बघ रिया, तुझं भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बाप रे, अगदी नाकी नऊ यायची बघ आमच्या. तिला आवडता आवडता.
3: म्हणजे तिने आताही हॉस्पिटल मध्ये गोंधळ घातला
4: काय केलं की बाई

0: पण रिया आता कशी घालेल ग ती एवढ्या मोठ्या वयाला हे असं शोभा देत का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो तू म्हणती ते खरंय बर का, तिला पैशाचं टेन्शन आलं असतं, पण तिचा विमा होता ना त्याच्यामुळे तिला टेन्शनच नव्हतं सध्या.
1: अच्छा.
0: अगं पण एक गंमत झाली बर का.
1: कसली गंमत?
0: अगं हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर रूम मिळाली म्हणे. ते एका रूम मध्ये राहतात ना दोन दोन पेशंट असतात तसे.
1: अच्छा.
0: हा तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना तिला होती झोपेत घोरायची सवय.
1: अगं बाई
2: अय्या म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
1: कसला आराम, झोपेचं खोबरं नुसतं.
0: खरंय ग.
3: अगं आजी पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
0: नाही रे.
3: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.
0: म्हणजे
3: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना.
0: हा हा.
3: मग त्यामुळे पॉलिसी घेतो ना आपण तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
0: अगो बाई असं पण काही असते काय?
3: हो.
0: पण
3: आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे सह्या करून देतो आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळत रे हे तर नाहीच आपल्याला. मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहत ना.
0: हो
2: दादुड्या तुला बरीच माहिती दिसतीये.
3: अगं राजूचे बाबा आहेत ना ते इन्शुरन्स ऍडवायझर आहेत.
1: अच्छा. तो राजू तुझ्यासोबत 12वीला सोबत होता तो?
3: हा बरोबर बरोबर तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी कळतात.
1: अच्छा.
3: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतल्या ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना ते तिचं सागर संगीत आराम झालंच ना चांगला.
0: अरे राहुल पण तुझं बरंय बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील हो ना रे?
3: मला काही गरज आहे त्याची ग? पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमी तेलकट समोसे कचोऱ्या असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
2: कधी कधी आठवड्यातून
3: तेवढं चालतं ग, पण मी फिट आहे बुवा म्हणजे असं.
2: आणि मित्रांसोबत वाढदिवसाला पार्टी करताना बाकी नाही खात.
0: आता हा बाहेर काय करतो
3: आपल्याला चालतं का? आता ते कसं आहे की सर्वच गोष्टी नाही बंद करते येत ना. तेवढं कसं आहे की राग नको नाही यायला कोणाला पार्टीला गेल्यावर थोडस खाणं तर. पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
1: बर.
3: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे ना मला. मग मी कशाला काढायचं उगस तो विमा.
0: बघा लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल आजारपण दुखणं काही सांगून येत काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काय करावं, कशी काळजी घ्यावी, आणि स्वतःसाठी म्हंटल तर गरज नाही असं का म्हणतोस रे?
3: आजी तू म्हणतेस ते ठीक आहे, पण अजून माझ वयच काय ना, म्हणजे 40 नंतर दुखणी सुरू होतात ग, तेव्हा तेव्हा बघू.
2: हो 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलच दुखतय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतय माझा पण पाय खूप दुखतोय.
3: मग बघ पहिलं तुझं दुखणं बघ माझं राहू दे.
1: अरे गमतीचा भाग सोडा, खरंच काय 40 नंतर ते विमा कंपन्या तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीयेत. पण तुम्हाला आठवतं का रे मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिसमधला तो प्रमोद आहे ना तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा तेव्हा, त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला, त्याचा ते विमा होता ना, त्याचं वय तरी काय होतं बरं सांगा बरं.
3: आठवते आठवते. हा
0: पण मी काय म्हणते राहुल,
3: काय
0: कुठली गोष्ट काय सांगून होत नसते रे.
3: ते पण आहे म्हणा.
0: आता या रियाचंच बघ, तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चीवर पाणी टाकायला?
1: नाही.
0: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं
3: असतं.
0: किंवा तो प्रमोद, त्याला माहिती असतं ऍक्सिडेंट होणार आहे तर तो फिरायला गेला असता का? नाही
3: गेला असता. अगं आजी त्यात त्यांना कुठे काही खर्च करावा लागला का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
1: तेच म्हणतीये मी, त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं,
3: ते
1: काय कुणी वाटून घेऊ शकलं का? पण खर्चाचा ताण तर कमी झाला ना त्याचा.
0: बरोबर. राहुल एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला, त्याला आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की नाही?
1: हो.

0: विम्याचं का?
1: हा. आणि आई तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बरं का, हिरवी वाढदिवस पार्ट्या यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात, त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना.
2: पटलं रश्मी, तुझं अगदी पटलं बघ मला.
0: बरोबर आहे तुम्ही सर्व म्हणताय ते, पण आगाई त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
3: हो, मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
1: हो ना, तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतोस का पार्ट्यांसाठी?
0: ए रिया शांत बस.
3: ए दादुड्या, आई ग किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
1: ए राहुल,
3: किती दुखतोय माझा पाय बघ बर. भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय, माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी, आधी दुखतोय खूप.
1: अगं हो हो, लावते ना तुला औषध, लावते ना, थांब तू, तू हलू नको बर.
2: अगं रश्मी, तिच्या काय मागे लागली, जा आंबे हळद आण गरम करून आणि गरम गरम लेप लाव तिला, म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची.
1: हो चालेल चालेल. आई आंबे हळद कोणते डबे?
2: पिवळी डबी आहे बघ, घे त्याच्यातनं पटकन.
1: तरी तुम्ही व्यवस्थित डबे ठेवता म्हणून सापडतं बरं पटकन ऐनवेळी,
2: म्हणूनच सवय असावी.
3: ए आजी, आधीच एवढी गर्मी आहे आणि त्यात गरम लेप लावणार?
0: अगरिया कसे माहिती का, लोहे को काटता है लोहा.
2: अग मग तुला बरं नाही व्हायचं का लवकर, म्हणून लावते घरी या.
0: हो हो आजी, चांगला गरमच लेप लावर, एकदम असं गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला.
1: हो तिच्या चटक्यातून फायदाच होणार आहे बरं का राहुल. हा तिचा पाय लवकर बरा होईल, पण मला काय वाटतं की तुलाही चटक्यांची गरज आहे.
0: आता मला कशासाठी चटके बरं, मी काय केलं तेव्हा?
2: अरे तुला परिस्थितीच कळत नाही, बाहेर राहून बघ जरा, म्हणजे घरच्यांची, घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल, आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही.
1: खरंय आई, मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आता नाही का तुम्ही आंबे हळद व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती.
2: मग
0: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का की कल करेसो आज कर,
1: आज करेसो अब,
3: पल मे परले होएगी
4: फेर करेगा कब.
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
0: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
1: हलक फुलक,
2: हलक फुलक. मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10 ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, तर सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर, नयन पवार, संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

0: मैत्रिणीने सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. मैत्रिणीनो आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची. मैत्रिणींनो सध्या आपण कडक उन्हाळ्याला सामोरं जातोय, या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते. मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो. तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट. याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू. यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकंस वाफवूनही घेऊ शकतो. मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व्ह करायचं. आणि बरं का मैत्रिणींनो, यात प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. मैत्रिणींनो आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी. अनिताताई, तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार ताई.
0: अनिताताई, आपण जवळजवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात. तुमच्या सगळ्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली आहे की महिलांना जाणून घेणं. आपण एक समाजाचं देणं म्हणून लागतो. मी ह्याच परिस्थितीने गरिबीमधनच मी पण वरती आली, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजगारामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं.
0: छान. अनिताताई, महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली?
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिले परिस्थितीशी झगडताना आणि परिस्थितीशी सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलेत. तर त्यामुळं माझी आई आणि माझी ताई ह्या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत. म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई, आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्व होतं, आईनंतर ताईला पण. आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्वाचं असतं. आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी मी MSW केलं.
0: अच्छा.
1: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले. त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं, त्यानंतर मी वुमन स्टडीमध्ये MA सुद्धा केलं. आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे टिकून आहे आणि ते सगळं शिकत शिकत गेल्यामुळे पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली.
0: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत, खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं. आणि तर ताई आम्हाला

0: जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमक्या कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे?
1: तर मी जे काम करते जे दुर्बल घटकात म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या ज्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना अपमानाने थकलेल्या, ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिंमत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम सुरुवातीपासून उभं केलं आहे. म्हणजे जे स्लम एरिया असतील या स्लम एरियामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते.
0: आणि तर ताई तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत, तर आज महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात?
1: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे म्हणजे बलात्कार वगैरे जे आहेत, महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत, परंतु आत्ता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे तर ह्या प्रमाणांचा इतका प्रभाव म्हण की असर म्हण महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की 7वीपर्यंत शिक्षण आहे आणि 7वीच्या नंतर बाहेर टाकायचं, तर मग आपण विचारतो की ताई मुलीच्या पुढच्या शिक्षणाचं काय, तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे, तर त्या खरोखर मनातून घाबरतात. पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशिबी येऊ नये, म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आता आपण जे पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे याला सगळेच घाबरतात.
0: अगदी अगदी. तर अनिताताई, घरगुती हिंसाचाराच्या या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतं?
1: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो आपण कुठेतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं म्हणजे जुने म्हण आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची, म्हणजे बुमऱ्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील, या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही, एखादी जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं ह्या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघतं.
0: जेव्हा
1: अतिप्रमाणामध्ये त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही, त्यावेळेस त्या कुठंतरी चर्चा करतात, कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत, स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती झाली असं आपण ऐकतो. पण खरं आजही ते हे करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
0: अगदी अगदी बरोबर. मग आणि ते मानसिक छळ आणि शारीरिक छळ या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं, तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
1: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसा आहे मॅडम, ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं की निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं, माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो, तिच्या घरी तिच्या आई वडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल काम करत असेल, म्हणजे ती घरचं करून बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाचे 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावं लागतात. कारण म्हणजे ती कमवतीये, कष्ट तिचे आहेत, शारीरिक श्रम तिचे आहेत, पण तिचा त्या संपत्तीवर मन किंवा त्या पैशावर मन अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जरी एखादी वस्तू घ्यायची असेल तर तरी तिला विचारावं लागतं आणि त्यातनंही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा ठेवायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल

0: आता आपण बघतो की नाही, आता परिस्थिती बदलली आहे, महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत, त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधन होते त्यातनं ती बाहेर पडली आहे, ती आता इतकं सगळं सहन करू शकत नाही. पण आजही महिला, जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडं त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असतात, त्याचा विचार करा की ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्या जर शेतात कामाला जर गेल्या तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात, कधी मला माहेर जायची गरज पडली, मला स्वतःसाठी काही घ्यायची गरज पडलं तर माझ्या पदराला माझ्या हक्काचे पैसे असावात, जे मला माझ्या घरच्यांकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं, म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणतंही आर्थिक उलाढाल असेल तर ते अजूनही तितक्या स्वतंत्र आणि स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की म्हणजे का तिने, कारण रक्त तर ती तिचं जाळतीये. जर ती 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते, 6 वाजेपर्यंत काम करते, तर तिने तिच्या रक्ताचंच पाणी केलं तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर,
0: नाही मिळत तसं तिच्या कुटुंबामध्ये. आणि घरामध्ये आल्यानंतर पण सगळे कामं तिच्यावर करणं, तिला हातभार न लावणं, तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होती. आणि ही घुसमट ती सांगू शकत नाही, आणि न सांगितल्यामुळं हा जो तिचा मानसिक जो ह्या धक्का असतो म्हणून की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणून मग ते काहीतरी चुकीचं आपण म्हणतो की नाही, घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं, पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्त ही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला, तिला वाईट बोललं जातं, अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो, याचं प्रमाण पण आहेच की मॅडम, आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाहीयेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसन दिनचं त्याचं प्रमाण खूप जास्त आहे, त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती, म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन करणं, म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं पण त्याचंही म्हणजे संसार चालवणं ही तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण, कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते
1: तिला सगळं,
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं आपण शब्दात पण नाही सांगू शकत, कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवत आता तर असे आहेत ना, माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं टांगणीला लागतं मॅडम,
1: कठीण होऊन जातं. आणि तर ताई, जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून, तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो? जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही,
0: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का, तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळे कधी आपल्या ह्या विचारावर आधारित असतं, कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील, यांचं खच्चीकरण कसं होईल, यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल, तसं तशाही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं, तिला कुटुंब म्हणजे समाजात कसं राहायचं, बाहेर पडल्यानंतर तिला त्रास, घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल, बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉट मारणं, मग ती घाबरते ना या सगळ्या परिस्थितीला, सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
1: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून, तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का, त्यांचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे?
0: त्याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारी असते, किंवा आपल्या लोकांचा सन्मान करणं, आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं, या भीतीपोटी पण त्याच होणार अन्याय शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणते जुनी म्हणेने की कोर्टाची पायरी आपण चढायची नसते, त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण पोलीस स्टेशनची पायरी म्हण ह्या चढायला घाबरतात की त्या माहितीचा त्यांना अभाव असतो, तिथे गेल्यावर लोक आपलं ऐकतील का, किंवा आपल्याला लोकांनी जर तिथे जायला पाहिलं तर ही कशासाठी गेलती, कुणाची कंप्लेंट करायला गेलती, किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल, पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय, ह्या भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाहीत, सहन करतात.
1: मग आणि तिथे ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा अशा वेगळ्या वाटतात का तुम्हाला? तुम्ही दोन्हीकडे काम करतात, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत, दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितले आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

0: आहेत, तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा?
1: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या महिला समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम. फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही, त्या खूप म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचार करतात. खूप विचार करतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे एक मैत्रिणीला सांगायची, जसं आज मी तुम आपण चर्चा करतो, तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार 100 वेळेस करते की सांगू की नको, मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का. त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळते. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही, त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते. ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही, म्हणजे तिला इथे सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं लागतं. आणि ज्या समस्वतासाठी लढायची तयारी ठेवतात मग त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये तर मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जिथं जिथं मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे. पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जातं.
0: बरं,
1: मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना. म्हणजे त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतं शेतकरी असेल तर, फवारणी करणे, नांगरट करणे, समज हे जे जड काम आहेत हे जड कामं महिला तर काही करू शकत नाही. ह्या जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं आणि त्याचं काहीतरी, त्याच्यामुळे महिला
0: लांछन लावलं,
1: हा लांछन लावलं जातं की हे असो का. मग त्याच्यामुळे ती म्हणते नको मॅडम याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. घाबरतात शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
0: आणि ते ताई जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत महिलांसोबत काम करताय, तर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
1: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही, सगळे जण जिकडे बघा तिकडे म्हणतात मग काय काम करतोय महिला सक्षमीकरणाचं काम करतोय, पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
0: अगदी
1: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे म्हणजे तिचा म्हणजे ती नवऱ्यावर असू दे मुलावर असू दे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही. कारण पाहिलंय की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावं लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नेहमी माहेरच्या पोरांसाठी माहेरच्या म्हणजे 4 पैशाचं जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिच्या हक्काचे पैसे तिच्या पदाला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
0: अगदी अगदी. मग अनिताताई तुम्ही एवढं सगळं करतायत महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतायत, तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते, तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीची?
1: ते जेव्हा म्हणजे माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं म्हणजे महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना ती स्वतःसाठी विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एकतर बाहेर पडत नाही आणि बाहेर पडली तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितीतून बाहेर निघायचं आहे, आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत, एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत बऱ्याच महिलांच्या घरचे फाशी घेऊन एक्सपायर झालेत, कोणाच्या अपघाती निधन आहेत, तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आदर असो तो मिळत नाही वेळेवर, अशा महिलांनी काय करायचं. कारण त्यांची तर खूप परवड होऊन जाते ना मॅडम, धावपळ होते ना, मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही, मुलं लहान लहान असतात. तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते, वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
0: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत. अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्या तर
1: याच्यामध्ये मॅडम जसं तुम्ही म्हटलं की

0: योजना आहेत, जसं 112 झालं, दामिनी पथक झालं, महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते, त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही. पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता, तुम्ही जर मदत यांना मागितली, 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. दामिनी पथकची जर तुमच्याकडे पुरेपूर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही, दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं. तर अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी अशा सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोहोचवत असते. आणि ज्यांना गरज पडली, ज्यांचा मला कॉल आला किंवा माहिती लागली तर त्यांना मीही देते.
1: कुठलेही किंतु परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि तिथेही तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे, तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
0: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. कारण कसं असतं, कुटुंब म्हणून आपण जेव्हा त्याच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते. पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे ओढत असेल तर तिला बाकी लोकांनी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे. कारण तिच्यावर कसं कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचा मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळ तिच्या पाठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
1: अगदी अगदी.
0: कारण मुलं ही तिची जबाबदारी असते. एकतर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालन पोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते. पण जेव्हा तिला आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस ती तिची जीव ओढताना होते ते खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकारली तर ती बाहेरचं काम
1: सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी सांभाळली,
0: हा तिच्या मुलांचं सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते,
1: अगदी
0: आनंदाने करते. पण जर तिचं मुलगा जर आता समज ती बाहेर कामाला गेली, घरी मूल सोडून गेली, तर मुलांना त्यांचंच खाणं पिणं, त्यांच्याकडे तिचं अर्ध लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस. आणि मग तिची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
1: अगदी अगदी. आणि तर ताई, तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेलं आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तो खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना?
0: नक्की ताई. हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे. कारण आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझा संपर्क सगळ्यांसोबत असतो. पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली जी तुम्ही म्हटले की नाही एखादी हे सांगा, एक किस्सा सांगेल तुम्हाला की जे आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात. आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपली आणि ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कसं दूर होत. आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट. म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेरी यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही. आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगारी आणि फुलाधिकारी अशी गोष्ट होती तिची. म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीन अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं. आणि एवढं सगळं करून समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं. तिचं कवळं वय त्याच्यामुळं कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसरत होती. मग तिने हे सगळं करत करत गेली. पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना का कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार हे चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्यांना दिसत नाही. तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं. आणि हॉटेल होतं ना, हॉटेलमध्ये तो जो आपला झारा असतो त्या झाऱ्याने तिला मारलं होतं.
1: बापरे.
0: आणि झाऱ्याने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं. तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहित नाही मार लागला, पण तिच्या डोळ्यात एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती

0: जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी नाही ठेवणार हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून तिने त्या भिंतीवरनं उडी घेऊन पळ काढला आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जाता येईल यासाठी गेली. बसमध्ये बसताना पण सीटच्या खाली बसली लपून, कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही, आहे त्या परिस्थितीत पळाली घरातनं. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये आहेत. कंडक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं, पण बाजूच्या जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशनपर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की ताई मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं की मी घरी जाऊन काहीच होणार नाही. माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगीनं आणली नाही, मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही. पण ती अशी एका कार्यक्रमातनं मला जेव्हा भेटली आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समज तिरळे झाले आहेत, हे काय करू शकते. पण सगळ्यात चुनचुनीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती निघाली मॅडम. म्हणजे इतकी मेहनती, इतकी जिद्दी आणि इतकी धडपडी आणि सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांचं एखादं आवडतं होऊन राहणं अशी ती आहे. आणि आज तिने एवढं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय.
1: अरे वा.
0: आणि ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
1: किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं हे मात्र नक्की आहे. तर अनिता ताई, तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेले यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: म्हणून मला तर माझ्यासाठी प्रेरणा आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली तेव्हा ती जेव्हा घडवती ना इतकं छान लिहिती ती, आणि लिहिताना पण बिनधास्त लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कोणापर्यंत पोहोचलं आणि तिला जर ते वाटलं की नाही बाबा हिचं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये, आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत
1: वा
0: हात देऊन त्यांना बाहेर काढा.
1: किती छान, किती छान. अनिताई, काही वर्ष काम करतात तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीना ताई, तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर काढणं. कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासनं इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही त्या तिच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारते, घरचे हो म्हटले तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विचारते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडती तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते पण याला खूप वेळ गेला.
1: आणि तर ताई, तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्याजवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कला गुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
1: अगदी. आणि ताई, जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?
0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई तेव्हा तिच्यासोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्यांकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितका आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिचं सोपं नाही होणार जगणं. त्याच्यामुळे

0: स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्ही समाज असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे त्यांनी स्वतः स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते याच्यातनं. आता तुम्ही जसं म्हटलं की सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल, तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता बघा इतक्या सगळ्या घटना घडतात, आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं पोहोचणार आहे. पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहते कुठंतरी का नाही ही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल, तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
1: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणून.
1: अगदी अगदी. खूप छान अनिताताई, महिलांसाठी तुम्ही हे जे काम करता आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही उपयोगी ठरणार आहे. आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात, वनिता मंडळामध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी गप्पा मारल्यात, चर्चा केली, जाणून घेता आलं आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं आहे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.
1: आपने ट्यून किया है देश का सबसे लोकप्रिय चैनल विविध भारती. कुछ ही पलों में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला सफर.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान। ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली। दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं। त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली। यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं। सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे। सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले, त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं। आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली. या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ED केला आहे. प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ED म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भुज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री Dr. S. Jaishankar यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. CBSE माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना

तीन भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020 दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दीचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गमबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटर पेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

राजदूत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्यातील महापुरुष, समाज सुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुसद तालुक्यातील जाम बाजार येथे विदर्भातील पहिलं 33 KV उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आलं. या उपकेंद्रामुळे सुमारे 5,000 ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. यात 2,450 शेतकरी, 2,200 घरगुती ग्राहक तसंच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित कार्यशाळेत आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक मानसिकतेनं काम करण्याचं आवाहन केलं. शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी आयोजित या कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 109 मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 3,16,000 अधिक दाखले आणि प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. आरोग्य, शिक्षण, कृषी, पोलीस, पशुसंवर्धन आदी 22 विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. खरीप हंगाम 2026 साठी जिल्ह्यात खतांच्या बफर साठ्याची उभारणी वेगानं सुरू असून 71

70% उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. जिल्ह्यासाठी युरिया आणि डीएपी खतांचा 7,850 मेट्रिक टन साठा निश्चित करण्यात आला होता. त्यापैकी 5,586 मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद इथं विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना शासकीय कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. पुसद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा बैठकीत विशेष चर्चेत राहिला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किसन वानखेडे यांनी प्रशासनानं पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कालमर्यादा या तत्वांवर काम करावं असं सांगितलं. यवतमाळ इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत झालं. शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता राखण्यासाठी या विभागाची भूमिका महत्वाची असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. दारव्हा पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. 1919 सालच्या जुन्या इमारतीऐवजी सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे पोलीस प्रशासनाला आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात 8-बेडच्या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्रामुळे किडनी आजारानं ग्रस्त रुग्णांना स्थानिक स्तरावर दर्जेदार उपचार मिळणार असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बळकटी मिळणार आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विकास धोरणाअंतर्गत यवतमाळ इथं विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. पंचायत समिती परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी ॲस्ट्रोटर्फ मैदान उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नेहरू स्टेडियममध्ये नव्यानं उभारलेल्या सिंथेटिक हँडबॉल मैदानाचं लोकार्पण करण्यात आलं. यवतमाळ बसस्थानक आणि वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय इथं सौर ऊर्जेवर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आले. या प्रकल्पामुळे एसटी प्रवासी आणि रुग्णांना शुद्ध आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध होणार असून ऊर्जा बचतीलाही चालना मिळणार आहे. कृषी विभागाच्या पथकानं ढाणकी इथं अनधिकृत खतसाठ्यावर कारवाई करत 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयास्पद जिप्सम पावडरच्या 700 गोण्या जप्त करण्यात आल्या असून संबंधितांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून जिल्ह्यात वीज चोरी विरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुलशन नगर आणि कोहिनूर सोसायटी परिसरात तपासणी दरम्यान मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचं उघड झालं. जिल्ह्यातील वीज तूट कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर

द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात

मध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल, पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे.
मुंबई एक्वा मेट्रो लाइन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्धा तासासाठी बंद पडली होती. या संदर्भात मेट्रो प्रशासनाने कोणतीही घोषणा न केल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप

0: सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आता ही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाचा अर्थात 6व्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब बिहार छत्तीसगड झारखंड ओदिशा राजस्थान तामिळनाडू पुद्दुचेरी कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: काम कर रही है, पार्लर चला रही है, तो कितने साल हो गए इसको चलाते हुए?
2: दीदी ये मम्मी करती थी, अब हम भी करने लगे हैं दीदी, इसे 10-12 साल से भी ज्यादा हो गए.
1: क्या बात है, बहुत अच्छी सी बात है. और आपके शहर में क्या चीज सबसे ज्यादा प्रसिद्ध है?
2: दीदी हमारे शहर में तो मतलब जो रामपुर की जो मशहूर चीज है वो है चाकू.
1: अच्छा अच्छा.
2: कहना चाहती हूँ दो लाइन आपके लिए. हम वो नहीं जो मतलब तैयार किया करते हैं, हम वो नहीं जो रिश्तों से तैयार किया करते हैं. दीदी आपका पैगाम आए ना, हम आपको दिल से याद किया करते हैं दीदी.
1: बहुत बहुत धन्यवाद, आपने इतनी अच्छी प्यारी सी लाइन कही और हम भी आप सभी को दिल से याद करते हैं. तो अब आप बताइए कि कौन सा गाना आप सुनना चाहती हैं?
2: दीदी फिल्म का नाम रहेगा जान और गाने के बोल हैं. तेरे सीने में मेरा दिल धड़की, मेरे सीने में तेरा दिल जान ओ मेरी जान.
1: लीजिए शबनम जी आपकी पसंद का ये प्यारा सा गाना.

नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा दिवस हा खास आहे, कारण आज जगभरात साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, म्हणजेच इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे. निसर्गानं आपल्याला दिलेली झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, नद्या, जंगल हीच आपल्या पृथ्वीची खरी श्रीमंती आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध सजीवांचं अस्तित्व आणि त्यांचं परस्परांशी असलेलं नातं. यावर्षीची अर्थात 2026 या दिवसाची थीम आहे हार्मोनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद साधत विकास करणं.

मित्रांनो, आपल्या निसर्गात जसे विविध रंग आहेत तशाच आपल्या भारतीय संगीत विश्वातही अनेक सुरांचे रंग आहेत आणि त्या रंगांना आपल्या आवाजानं खुलवणाऱ्या एका महान गायिकेचा प्रवास आज आपण आपल्या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. तर आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सुरांची राणी म्हणल्या जाणाऱ्या आशा भोसले यांच्या अफलातून संगीत प्रवासाबद्दल. चला तर मग सुरेल आठवणींच्या या सफरीला सुरुवात करूयात.

काय भन्नाट एनर्जी आहे ना या गाण्यात. आशाताईंनी आपल्या आवाजानं हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळीच ओळख दिली आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातल्या सांगली या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते प्रसिद्ध अभिनेते आणि गायक दीनानाथ मंगेशकर. घरातूनच त्यांना संगीताचं वातावरण असल्यामुळे अगदी लहानपणापासून संगीताशी त्यांचं नातं जुळलं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खूप लहान वयात त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथून सुरू झाला संघर्ष. पण हा संघर्षच पुढे एका दैदिप्यमान कारकिर्दीचा पाया ठरला आणि 1948 मध्ये त्यांनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं, सावन आया. त्या काळी लता मंगेशकर यांचं मोठं वर्चस्व होतं, पण आशाताईंनी देखील स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. कॅबरे, गझल, रोमॅन्टिक, पॉप, लोकसंगीत, कोणताही प्रकार असो, आशाताईंचा आवाज अगदी फिट. याचबरोबर ऐकूयात त्यांचं आणखी एक अजरामर गाणं.

मित्रांनो, आत्ता ऐकलेलं गाणं म्हणजे तरुणाईचं एक वेगळंच प्रतीक बनलं होतं. आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन यांची जोडी तर हिंदी संगीत विश्वातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते. आर डी बर्मन यांच्या प्रयोगशील संगीताला आशाताईंच्या आवाजाची भन्नाट अशी साथ मिळाली आणि मग काय, तयार झाली असंख्य सुपरहिट गाणी. ओ हसीना जुल्फो वाली, ये मेरा दिल, महबूबा महबूबा, चुरा लिया है तुमने, अशा कितीतरी गाणी आजही आपल्या प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये आहेत, हो की नाही? आणि विशेष म्हणजे आशाताईंनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, खट्याळपणा आणि भावनांची खोली हे सगळंच त्यांना वेगळं बनवतं. आता ऐकूयात प्रेमाच्या भावना अलगद व्यक्त करणारं हे एक सुंदर असं गाणं.

किती सुंदर शब्द आणि त्याहून सुंदर आशाताईंचा हा आवाज. मित्रांनो, आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळाले आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे. पण एवढ्या यशानंतरही त्यांचा स्वभाव अतिशय साधा आणि नम्र राहिला. गायनासोबतच त्यांना स्वयंपाकाचीही खूप आवड होती. दुबई आणि कुवैतमध्ये त्यांच्या नावाची रेस्टॉरंट्स देखील आहेत. आशाताईंच्या कारकिर्दीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळानुसार स्वतःला बदलतं ठेवलं. 90s त्यांनी AR रेहमान सोबत देखील काम केलं आणि पुन्हा एकदा तरुणाईची फेवरेट गायिका बनल्या. याबरोबरच कार्यक्रमात ऐकूयात त्यांचं एक रोमॅन्टिक आणि सदाबहार असं गाणं.

वा, गझल असो किंवा कॅबरे, प्रत्येक शैलीमध्ये आशाताईंनी स्वतःचा ठसा उमटवलाय हे यावरून लक्षात येतंय. उमराव जान या चित्रपटातील त्यांच्या गायकीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटातल्या प्रत्येक गाण्यात एक नजाकत, एक शालीनता जाणवते. मित्रांनो, कलाकार मोठा असतो तो फक्त त्याच्या यशामुळे नाही, तर त्याच्या मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे. आशा भोसले यांचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. आणि याबरोबरच आता कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आपण वळत आहोत. तर जाता जाता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं हे एक धम्माल असं गाणं.

काय जबरदस्त स्टाईल होती ना आशाताईंच्या आवाजात. कोणतंही गाणं ऐकलं की आपण अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतं, आणि ते गाणं ऐकल्या ऐकल्या त्याचे बोल आपल्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया. जसे संगीतामध्ये वेगवेगळे सूर मिळून सुंदर मैफिल तयार होते, तसंच पृथ्वीवरील वेगवेगळे सजीव मिळून आपलं हे जग सुंदर बनवत असतात. म्हणूनच निसर्ग जपा, पर्यावरण जपा, आणि आपल्या संस्कृतीसोबत आपल्या पृथ्वीचीही काळजी घ्या. आजच्या या युववाणी कार्यक्रमात आपण अनुभवला आशा भोसले यांच्या सुरेल प्रवासाचा एक छोटासा भाग. याचबरोबर आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आजची गाणी ऐकल्याबरोबर तुम्हाला देखील फ्रेश वाटलं असेल आणि तुमचा मूड छान झाला असेल. पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका छानशा कार्यक्रमात वेगवेगळ्या गाण्यांबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती

0: स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेला मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सी व्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळं या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वन विभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी PV कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या

0: नॉर्वे आणि इटली या पाच देशांचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँड मध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वे मध्ये नील अर्थव्यवस्था, इटलीमध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले. या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो पाच देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईच्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि युएई दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल. 2015 पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा युएईचा आठवा दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल. मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षर करणारा युएई हा पहिला देश होता. 2022 दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला सीईपीए म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली. आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत युएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी झाल्याचा विस्तार. या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली. त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता, प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. युएई कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबतही करार झालाय. युएई हा भारतासाठी खनिज तेल आणि एलपीजीचा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळं हा करार अत्यंत महत्वाचा आहे. युएईनं 2027 फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाईपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनल मधून थेट कच्चं तेल आणि एलपीजी भरणं सोपं होईल. त्याच्याशिवाय युएईची तेल कंपनी ऍडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे, तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वडिनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्यादृष्टीनं हा करार भारताच्या भविष्य पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स ही भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. तेव्हा भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्यात जैव आधारित प्रक्रिया, कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झालाय. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रूपांतरित झालेत असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 20 अब्ज युरोपर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवले. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सह विकास, को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन, को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक संरक्षण आराखड्यावर स्वाक्ष किंवा त्याला रोडमॅप म्हणतात त्याच्यावर

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ते 20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन

0: देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात जी आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झालाय. तेव्हा या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
1: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले. जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला. त्यातून गुजरातमध्ये सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
0: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते, बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमी कंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहेत. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केलाय तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झाले त्याच्यामध्ये भारतीय कापड, चामडं, दागिने, ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमी कंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे MSME ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरिटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे, ग्रीन हायड्रोजन, त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं, देखभाल असतं, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि IT प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. MSME आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म याच्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमी कंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि UAE अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
1: श्रोते हो, कोणत्याही 2 देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक

0: सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल गोखले यांनी सांगितलं,
1: या दृष्टीने दोन बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राजकीय आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते, याचं हे उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास डाईक, थोडस उच्चारायला अवघड असं नाव येते, पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरात मधले जो खंभातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्प लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफलास डाईक या धरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्ष ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमी कंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो, याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
0: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 22 एक अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 22 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान अंशतः ढगाळलेलं राहील. हे होतं हवामान वृत्त. आणि आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचं नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले, प्राध्यापक कृषी विद्या, अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, भारतीय शेतीचा कणा मानला जाणारा खरीप हंगाम जवळ येत आहे. बदलत्या हवामानामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आज पारंपरिक शेतीपुढे देखील मोठी आव्हाने उभी आहेत. आणि अशा काळात केवळ उत्पादन वाढवणं महत्वाचं नसून आपल्या जमिनीचा पोत टिकवून शाश्वत शेती करणं ही देखील काळाची गरज आहे. तसंच मंडळी, जेव्हा मृग नक्षत्राचा पाऊस पडतो त्यावेळेस आपली लगबग सुरू होते ती खरीप हंगामाच्या पेरणीची. पण ही पेरणी फक्त बियाणे टाकण्यापुरतीच मर्यादित नसून ती आपल्या जमिनीचं आरोग्य आणि भविष्यातील नफा ठरवणारी पायरी देखील आहे. मंडळी, खताचा समतोल वापर, बीज प्रक्रिया आणि पाण्याचं नियोजन यातूनच आपल्याला शाश्वत शेती ही साध्य करायची आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला या खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी ही आपल्याला नेमकी काय करायची आहे. तसं तर आता शेतकरी बंधू पूर्वतयारीत आहेतच, पण तरी देखील शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपल्याला ही माहिती जाणून घ्यायची असेल आणि पुढचा हंगाम आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी पूर्वतयारी ही आपली अतिशय उत्तम असणं खूप महत्वाचं आहे. आणि आजच्या आपल्या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाची पूर्वतयारी. याविषयी डॉक्टर आनंद कारले, प्राध्यापक कृषी विद्या, अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून ही महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आता आपले बरेचसे शेतकरी हे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीकडे देखील लागलेले आहेत, पण शाश्वत जी आपल्याला शेती ही जी आपल्याला साध्य करायची आहे तर त्यासाठी सुरुवातीला शाश्वत शेती म्हणजे काय आणि त्याची संकल्पना आपल्याला थोडक्यात काय विशद करता येईल?
3: शाश्वत शेती म्हणजे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या स्थानिक संसाधनाचा पुरेपूर वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता जमिनीचे आरोग्य टिकविणारी, लागवड खर्चात बचत करणारी, जैव विविधता जोपासणारी, पिकांची उत्पादकता वाढवून टिकवून ठेवण्यावर भर देणारी आणि कुटुंबांच्या पोषणविषयक गरजा आणि मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करणाऱ्या शेतीला आपण शाश्वत शेती असं म्हणतो. तर तसं पाहिलं तर शेती व्यवसायाला जर पुनर्जीवन आणि नवसंजीवनी मिळवून द्यायची असेल तर एकात्मिक शेती पद्धती शिवाय पर्याय नाही. कारण शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणून त्यांचे जीवनमान उंचावणे जर करायचं असेल आपल्याला तर पीक पद्धती सोबत एखादा तरी कृषी पूरक व्यवसायाची जर सांगड घातली तरच आपल्याला शाश्वत उत्पादन हे मिळू शकते.
2: निश्चितच सर, आपल्या शेतीला पूरक व्यवसायांची जोड जर शेतकरी बांधवांनी दिली तर त्यामधून शाश्वत असं उत्पादन आपल्या शेतकरी बंधूंना मिळू शकेल. भारतीय शेती पुढे खूप मोठी आव्हाने ही आता सध्या निर्माण झालेली आहेत. मग त्यामध्ये आपल्याला हवामान बदलाचा अभाव देखील आपल्याला म्हणता येईल आणि सोबतच ज्या काही समस्या आहेत त्या देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता येत आहेत. तर त्यातील जे काही आव्हाने आणि समस्या आहेत ह्या नेमक्या कोणत्या आहेत?
3: आपण म्हणलात त्यानुसार हवामान बदल ही फार

0: मोठी समस्या आहे. जागतिक तापमानवाढ त्यामुळेच होत आहे. दुष्काळ आहे, नापीक कर्जबाजारीपणा, अतिवृष्टी, गारपीट, अपुरा पाऊस, दरडोई कमी होत चाललेली जमीन धारणा, जमीनचं क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत आहे. कोडो क्षेत्राचं प्रमाण हे जास्त आहे. ओलिताचं क्षेत्र फक्त 16-18% प्रमाणातच आहे. जमिनीचे आरोग्य बिघडत चाललेले आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जर पाहिलं तर ते फक्त 0.5% आहे, म्हणजे कमी कमी होत चाललेलं आहे. तसंच चारा, पाणी, मजुरांची टंचाई, लागवडीचा खर्च हा वाढत आहे. त्यामुळे आपल्याला जे निव्वळ उत्पन्न जे आहे ते कमी मिळत आहे. त्याचबरोबर संतुलित अन्न नसल्याने कुपोषण समस्या वाढत आहे. प्रदूषण, ऊर्जेची समस्या, वाढती लोकसंख्या, त्याला लागणारा अन्नधान्याची गरज हे सुद्धा वाढत आहे. पिकांची उत्पादकता, सर्वच पिकांची जवळपास कमी आहे आपल्या भागामध्ये. अस्थिर बाजार भाव आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. इत्यादी आव्हाने आणि समस्या हे शेतकऱ्यांपुढे भेडसावत आहेत.
1: निश्चितच ज्या काही समस्या तुम्ही सर आता सांगितल्या की त्या समस्येचा सामना देखील आपल्या शेतकरी बंधूंना करावा लागत आहे. आणि तरी देखील आपले शेतकरी बंधू न खचता हा अन्नपूर्णेचा रथ ते पुढे पुढे नेत असतात. आता ऊन, वारा, पाऊस हे संकट आता त्यांच्या समोर उभेच आहेत. हा जर विचार केला तर या वर्षीचा जो काही मे महिना आहे, हवामानाचा अंदाज कसा राहील बरे सर?
0: हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मे महिन्यात देशभरात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणासह महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक दिवस उष्ण लाटांची शक्यता असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरणार आहे. त्याचबरोबर विदर्भ व मराठवाड्यात उन्हाचा ताप जाणवणार असल्याचे असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. राज्याच्या बहुतांश भागामध्ये सरासरीच्या तुलनेत किंवा काही भागामध्ये अधिक पाऊसमानाची शक्यता वर्तविली गेली आहे. आणि प्राथमिक अंदाजानुसार मान्सूनचं जे आगमन जे आहे ते 14-20 मे दरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचे संकेत आहेत. यावर्षी एल निनोचा प्रादुर्भाव असल्याने पाऊसमान 92% प्लस मायनस 5% अनुमान सांगितले गेले आहे. तर आणखी जास्त सविस्तर आपल्याला मे च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जास्त आपल्याला किंवा हवामानाचा अंदाज जास्त चांगल्या प्रकारे वर्तविला जाईल.
1: तर सर म्हणजे वारंवार आपल्या विद्यापीठाकडनं आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत हवामानाचा अंदाज हा दर आठवड्याला आपण सांगत असतो आणि त्यानुसार मग आपल्या शेतकरी बंधूंना पुढचं नियोजन काय करायचं आहे हे देखील त्यांना कळत असतं. ज्या प्रकारे अंदाज येईल त्या त्या प्रकारे आपण ही माहिती ती आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत निश्चितच आपण पोहोचवणार आहोत. सर आता तुम्ही बोलता बोलता म्हणाला होतात की आपली शेती शाश्वत आपल्याला करायची असेल तर त्यासाठी एकात्मिक शेती पद्धती ही देखील शेतकरी बांधवांना करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच दृष्टिकोनातून ही शेती शाश्वत करायची असेल तर त्यासाठी जो कानमंत्र आहे तो शेतकऱ्यांना काय द्याल तुम्ही?
0: शाश्वत शेती उत्पादनाची गुरुकिल्ली ही 3 सूत्रावर आधारित आहे. त्यामध्ये पहिलं सूत्र म्हणजे नियोजन, व्यवस्थापन, मॅनेजरियल स्किल समजा, आणि तिसरं म्हणजे सिंहावलोकन. आता हे 3 सूत्र जे आहे ते शेती व्यवसाय असो, तुमचा कोणता उद्योगधंदा असो, नोकरी असो किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर ह्या 3 सूत्रीचा अवलंब आपण करू शकतो.
1: आणि ह्या 3 सूत्रीचा अवलंब करूनच आपल्याला आपली शेती ही शाश्वत करायची आहे. तसं आता शेतीच्या नियोजनामध्ये कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत की त्या शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला हव्यात?
0: शेतीचे नियोजन म्हणजे थोडक्यामध्ये भविष्यातील कार्यक्रमाची रूपरेषा असून त्यामुळे भविष्यातील विकासाबाबतचा अंदाज यामध्ये बांधला जातो. प्रामुख्याने शेतकऱ्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीचा योग्य समन्वय साधून त्याचा उपयोग विविध उत्पादनाच्या बाबींसाठी कशा प्रकारे करावा याची सुस्पष्ट आखणी किंवा आराखडा म्हणजेच शेतीचे नियोजन होय. उपलब्ध असणारे आपल्याकडे जे साधनं आहेत त्याच्यामध्ये जसं की जमीन आहे, पाणी, मजूर, भांडवल, बैलजोडी, खते, बियाणे, कीटकनाशके यांचा कार्यक्षमतेने वापर केला तर उत्पादन खर्चामध्ये बचत होणार आहे. आणि नियोजन केल्यामुळे काय होईल की वेळेची बचत होईल, ऐनवेळेला आपल्याला धावपळ होणार नाही आणि अनावश्यक आणि अवाजवी जो खर्च आहे तो आपल्याला टाळता येईल. आणि सुरुवातीलाच एखाद्या पिकाचा अंदाजित खर्च आणि त्यापासून मिळणारे अंदाजे उत्पन्न याची जर आपल्याला पूर्वकल्पना आली तर त्यानुसार आपल्याला नियोजन करता येईल. जोखीम पत्करण्याची क्षमता सुद्धा आपली वाढते. आणि नियोजनासोबतच हवामानाचा अंदाज, बाजारातील चढ उतार, मागणी व पुरवठा इत्यादी गोष्टींचे ज्ञान असणे शेती व्यवसाय

0: किफायतशीर होण्यासाठी आवश्यक आहे.
1: निश्चितच सर, शेतीचं व्यवस्थापन आणि सिवावलोकन हे नेमकं शेतकरी बांधवांनी कसं करावं?
0: शेतीचे व्यवस्थापन करीत असताना वेळेवर कामे करणे फार महत्वाचं आहे.
1: खरंच
0: प्रत्येक काम वेळेवर केले तरच त्यापासून आपल्याला फायदा मिळणार आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच तयारी करावी लागते. तर उदाहरण द्यायचं झालं तर पेरणी करायची म्हणलं की लगेच आपण तिफन घेऊन गेले की लगेच पेरणी करता येत नाही. त्यासाठी आपल्याला पूर्व मशागत आणि इतर सर्व कामे केल्यानंतरच आपल्याला पेरणी करता येते. एखादा निर्णय घेताना सर्वांचे म्हणणे विचारात घेऊनच निर्णय घ्यायला पाहिजे. विशेषतः निर्णय प्रक्रियेमध्ये पिकांची निवड, जाती इत्यादी बाबत सर्व कुटुंबाचा सहभाग असायला पाहिजे. अनुभवी शेतकऱ्यांचा आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपण ते निवडायला पाहिजे. आणि व्यवस्थापन कौशल्यामध्ये म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, मजुरांचं व्यवस्थापन, निविष्ठाचे व्यवस्थापन, त्याचबरोबर साधने आपल्याकडे जी आहेत त्याचे व्यवस्थापन, नंतर पैशाचं व्यवस्थापन, स्वतःचं व्यवस्थापन आणि कुटुंबाचं व्यवस्थापन इत्यादी सर्व घटक यामध्ये येत असतात. त्यानुसार आपण हे व्यवस्थापन करायला पाहिजे. आणि सिंहावलोकनच्या बाबतीमध्ये आपण विचारलं तर मागील वर्षी झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि चुकांची पुनरावृत्ती जर टळली तर शेती व्यवसायामध्ये फार लवकर सकारात्मक बदल दिसून येतील. शेतकऱ्यांनी शेती करीत असताना पिकांच्या लागवडीच्या खर्चाचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला नेमके कोणते पीक फायदेशीर आहे ते समजत नाही आणि वारंवार तेच आपण पीक घेतल्याने काय होतं, शेती ही तोट्यामध्ये येते. म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकाला किती खर्च लागला, उत्पादन किती निघाले, पर्जन्यमानाच्या नोंदी, कोणता वाहन आपण वापरला, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कसा होता इत्यादी सर्व माहिती आपण डायरी मध्ये लिहून ठेवायला पाहिजे. शेतीचा उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी शेतीचा हिशोब ठेवणं फार महत्वाचं आहे. बरेचसे शेतकरी शेतीचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला फायदेशीर पिके कळत नाहीत. मग फायदेशीर पिके आपण पुढील वर्षी तेच पीक घेऊ शकतो आणि तोट्यामध्ये येणारे पिके आपण बाजूला ठेवू शकतो. दुष्काळी परिस्थितीत किंवा दीर्घकालीन पावसाचा जर खंड पडला तर कोणते वाहन चांगले येते याची माहिती सुद्धा आपल्याला त्यापासून मिळू शकते आणि पुढील संभाव्य नुकसान आपल्याला टाळता येते.
1: निश्चितच.
0: त्याचबरोबर शेतकऱ्यांनी काटेकोर शेतीचा म्हणजे ज्याला आपण प्रेसिजन फार्मिंग असं म्हणतो अवलंब करायला पाहिजे. म्हणजे शेती व्यवसायामध्ये निविष्ठांचा वापर करीत असताना योग्य वेळी योग्य त्या मात्रेत आणि योग्य त्या ठिकाणीच बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, पाणी दिल्या गेले तर त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. तसंच ते इतर ठिकाणी दिल्या गेल्यामुळं अपव्यय पण होतो किंवा नुकसान पण होतं आणि अनावश्यक खर्च सुद्धा आपला वाढतो. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन आणि सिंहावलोकन हे सूत्र जर आपण शेती व्यवसायामध्ये जर वापरले तर निश्चितच आपले शेतीचं उत्पादन हे वाढणार आहे.
1: निश्चितच सर. म्हणजे अतिशय ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाचं नियोजन करत असताना लक्षात ठेवायला पाहिजे हे तर तुम्ही सांगितलं आणि नेमकं आपण सिंहावलोकन देखील कशा पद्धतीने करायला पाहिजे, नियोजन आपलं कसं असायला पाहिजे आणि सुरुवातीपासूनच जर नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करत गेलो तर निश्चितच आपल्याला या माध्यमातून उत्पादनात वाढ आपली होईल, नाही का सर?
0: हो.
1: शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाची पेरणी करत असताना कोणती योग्य वेळ साधणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी कोणत्या महत्वाच्या बाबी विचारात घ्याव्यात?
0: पेरणी योग्य पाऊस होताच म्हणजे जून महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे 75 ते 100 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेस वापसा आल्याबरोबर आपण पेरणी करायला हरकत नाही. त्याच्या अगोदर थोडा पाऊस जरी पडला तर लगेच आपण पेरणी करायला घाई करू नये. त्याचबरोबर घरचं बियाणं जर आपण वापरणार असाल तर काही पिकांची आपण धूळ पेरणी करू शकतो हवामान अंदाजाच्या घेऊन. आणि घरचं बियाणं जर वापरणार असाल तर मग बीज प्रक्रिया अवश्य करावी. रायझोबियम, PSB किंवा अझोटोबॅक्टर त्या त्या पिकांच्या ह्याच्यानुसार. आणि खताची मात्रा ही पेरूनच द्यायला पाहिजे, शिफारशीप्रमाणे पेरूनच द्यायला पाहिजे. तणनाशकाचा वापर हा म्हणजे जर आपण प्री इमर्जन्स ज्याला म्हणतो आपण उगवण्यापूर्वी जर आपल्याला करायचं असेल तर पेरणीनंतर लगेच 2 ते 3 दिवसांमध्ये करायला पाहिजे. म्हणजे पिकांच्या उगवणीवर परिणाम होणार नाही. पेरणी ही उताराला आडवी करायला पाहिजे. शक्यतो पूर्व पश्चिम दिशा निवडावी म्हणजे खरीपासाठी. आणि सोयाबीनची आणि इतर पिकांची पेरणी आपण BBF यंत्राच्या सहाय्याने करावी. आंतरपीक घ्यावे. त्याचबरोबर सभोवताली 1 किंवा 2 सापळा पिके आपण घेऊ शकतो जेणेकरून किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा आटोक्यात येईल. उदाहरणार्थ मका, एरंडी, भेंडी, चवळी किंवा झेंडू.

0: एक किंवा दोन पिकांच्या काही ओळी आपण सभोवताली जर पेरल्या तर संभाव्य किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा कमी व्हायला मदत होणार आहे.
1: निश्चितच. म्हणजे वारंवार सर आपण शेतकरी बंधूंच्या कानावर टाकत असतो की पेरणी करण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टींवर शेतकरी बांधवांनी लक्ष ठेवायला हवं, नाही का? सोबतच सर आता खरीप हंगाम जो आता येणार आहे तर त्या खरीप हंगामामध्ये पिकांची निवड देखील खूप महत्वाची आहे की त्या माध्यमातून त्यांचं उत्पादन हे त्यांना शाश्वत करता येईल. तर त्यासाठी काय माहिती तुम्ही शेतकरी बांधवांना सांगाल?
0: येत्या खरीप हंगामासाठी पिके निवडत असताना जमिनीचा प्रकार कोणता आहे, हवामान, बाजारभाव, भांडवल आणि साधन सामुग्री आपल्याकडे कोणकोणती आहे या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. एकाच पिकावर जास्त क्षेत्र घेण्यापेक्षा सोयाबीन किंवा कापूस एकच पीक घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी जर 3 ते 4 पिके जर घेतली थोड्या थोड्या क्षेत्रावर तर संभाव्य जो धोका आहे आपल्याला तो टाळता येईल. तर उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्याकडे 4 एकर शेती आहे तर 1 एकर मध्ये मूग किंवा उडीद घ्यावे. पिकं निवडताना हे विविध कालावधीचे असायला पाहिजे. म्हणजे हे मूग घेतला आपण तर 65 ते 70 दिवसामध्ये तयार होतो. मधुमका 2 एकर मध्ये मधुमका आणि काही भाजीपाला घ्या तर मधुमका हे 75 ते 80 दिवसामध्ये तयार होते. भाजीपाल्याला 1.5 महिना कोथिंबीर सारखे जे छोटं घेतलं पीक आपण तर 45-50 दिवसापासून सुरू होतं. त्याच्यानंतर 3 एकर मध्ये आपण सोयाबीन अधिक तूर हे आंतरपीक घेऊ शकतो आणि 4 एकर मध्ये आपण बीटी कापूस आणि तूर हे आंतरपीक जर घेतलं तर अशा प्रकारे म्हणजे विविध कालावधीमध्ये येणारे पिकं जर आपण घेतले तर मध्ये पावसाचा जर कुठं खंड पडला तर त्यामुळं एकाच पिका जर घेतला आपण तर ते पूर्णच पिकाचं नुकसान होईल. परंतु इथं तसं होणार नाही. आपण 3 ते 4 पिकं घेतल्यामुळं जर समजा पावसाचा खंड 1 महिन्याने जर पडला तर ते मूग तरी आपल्या हाती येईल. मधुमक्का असे वेगवेगळ्या कालावधीचे पिकं घेतल्यामुळे आपण पावसाच्या लहरीपणावरती सुद्धा या ठिकाणी आपण मात करू शकतो. अशा प्रकारे जर आपण खरीप हंगामामध्ये पिकांची जर निवड केली तर निश्चितच आपलं शाश्वत उत्पादन मिळणार आहे आणि जो धोका जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कमी करता येईल.
1: खरंच आहे सर. आता उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही संकल्पना जर आपल्याला साकारायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन त्यांचं जीवनमान देखील उंचावेल?
0: की शेतकऱ्यांना जर शाश्वत उत्पादन आणि आर्थिक नफा जर मिळवायचा असेल तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की पीक पद्धती सोबत कृषीपूरक व्यवसायाची सांगड घातलीच गेल्या पाहिजे. म्हणजे शेती तिथे जोडधंदा हा कन्सेप्ट हा असायलाच पाहिजे तरच आपल्याला उत्पादनामध्ये शाश्वतता येणार आहे. आता कृषीपूरक व्यवसायामध्ये आपल्या गरजेनुसार किंवा भांडवलानुसार आपण निवडू शकतो. त्यात सर्वात 5-6 जे उद्योगधंदे जे चांगले आहेत त्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, शेळी पालनला खर्च कमी लागणार आहे, फुलशेती आपल्याकडे जर समजा सिटी जवळ असेल तर फुलशेती सारखा चांगला पर्याय आहे, रेशीम उद्योग आहे, कुक्कुटपालन, कृषी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन अशा प्रकारे आपल्याला जे योग्य वाटतो किंवा आपल्याकडे जे कच्चा माल जसा आहे त्याप्रमाणे जर आपण एखादा पूरक व्यवसाय किंवा जोडधंदा जर निवडला तर त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन जे मिळणार आहे. त्याचबरोबर शेत तेथे शेततळे जशी ही संकल्पना आहे त्यानुसारच शेत तेथे जोडधंदा पण आवश्यक आहे. शेततळ जर असेल आपलं घेतलेलं तर त्या ठिकाणी आपण मत्स्यपालन सुरू करू शकतो. भूजल साठा वाढवणं ही काळाची गरज आहे. मूलस्थानी मृद व जलसंधारणाची कामे हाती घ्यायला पाहिजे. विहीर फेरभरण, कूपनलिका पुनर्भरण, पिकांना मोकाट पद्धतीने पाणी न देता आपण ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करायला पाहिजे. आता आपल्याला कल्पना असेल की शेततळ्यामध्ये जवळपास 35% पाण्याचं बाष्पीभवन होतं. म्हणजे पाणी हे बाष्पीभवनाद्वारे उडून जातं. त्यावर जर आपण सोलर पॅनल बसवलं तर पाण्याचा होणारा अपव्यय टाळणार आहे आणि लोड शेडिंगचा जो प्रश्न आहे तो सुद्धा कायमचा सुटणार आहे. तसेच शेतामध्ये बोर जवळ आपण सोलर कृषी पंप बसवायला हरकत नाही. गट शेती किंवा करार पद्धतीच्या सहाय्याने आपण शेती करून लागवडीचा खर्च हा कमी करता येतो. सेडनेट आधारित सेंद्रिय भाजीपाला जर आपण घेतला किंवा फुलशेती केली तर हवामान बदलामुळे उदाहरणार्थ गारपीट किंवा दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा धुके मध्येच येतं तर यापासून होणारं नुकसान हे टाळता येणार आहे आपल्याला. काही क्षेत्र आपण जर समजा सेडनेटवर सेंद्रिय भाजीपाला घेतला तर यापासून आपल्याला बचाव करता येणार नैसर्गिक आपत्तीपासून. महिलांना आपण बचत

0: गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. जे शिलाई मशीन, पापड उद्योग, लोणचे म्हणा, अगरबत्ती, मेणबत्ती तयार करणे, हळद, मिरची कांडव, एक पिठाची गिरणी, अशा प्रकारे जर छोटे छोटे कुटीर उद्योगाचं जर त्यांना आपण स्वावलंबी बनवलं तर त्यापासून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी उत्पादन मिळणार आहे. तर मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाद्वारे शेती करायला पाहिजे. जसं आता आपल्याकडे कस्टम हायरिंग सेंटर झालेले आहेत, म्हणजे भाडे तत्वावर आपण ट्रॅक्टर, कृषी अवजारे घेऊन सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. पीक विमा अवश्य काढायला पाहिजे. जी जोखीम जी आहे, नुकसान जे होणार आहे, ते पीक विम्यामुळे आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर बाजार कमी असेल तर धान्य आपण शासकीय गोदामात किंवा वखार महामंडळामध्ये साठवलं आणि जेव्हा भाव चांगला येईल त्यावेळेस जर विकलं तर आपल्याला चांगलं उत्पादन किंवा चांगला नफा मिळणार आहे. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं किंवा हे सूत्र जर अवलंबले तर उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी व्हायला फार काळ लागणार नाही.
1: खरंच आहे सर. आणि ही संकल्पना जर आपल्याला प्रत्यक्षात उतरवायची असेल तर त्यासाठी आता जे तुम्ही उपाय सांगितले की अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी जे छोटे छोटे कुटीर उद्योग आहेत, शेतीपूरक उद्योग आहे, याचा उपयोग जर शेतकरी बांधवांनी करून घेतला तर त्यांचं उत्पन्न हे शाश्वत होण्यासाठी अजून छान असा मार्ग त्यांना मिळेल. तर सर, शेवटी सारांश रूपात शेतकऱ्यांना येणारा जो खरीप हंगाम आहे तर तो यशस्वी होण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तसं पाहिलं तर मानवी जीवन आपण हे जर बघितलं तर हे जसं जन म्हणजे हे लोकसंख्या आली तसं पाच जवळ अवलंबून आहे. म्हणजे कसं, जमीन, जंगल, जल, जनावरे आणि जैवविविधता म्हणजे वनस्पती, सर्व हे पाच घटक जे आहे ते याच्यामध्ये समतोल साधणं फार महत्वाचं आहे. आणि समतोल साधून संतुलन आणि त्याचं संवर्धन करणं हे सुद्धा फार महत्वाचं. चारुळी एक आठवते की शेवटी या खरीप हंगामासाठी थेंब थेंब पाण्याचा आडवा, धरणी मातेचा भूजल साठा वाढवा, कण कण मातीचा थोपवा, जमिनीची होणारी धूप थांबवा, शेतात व पडीक जमिनीत वृक्ष लावा, हवामान बदलाचे दुष्परिणाम थोपवा, एकात्मिक शेती पद्धती आपल्या शेतात राबवा आणि आपले जीवन सुखी एवं समृद्ध बनवा. अशा प्रकारे हे आपण आपल्या या खरीपाचं या हंगामासाठी जर तयारी चांगली केली तर जसं सुरुवातीला मी सांगितलं की शेती तिथे जोडधंदा असल्याशिवाय आपली शेती आपल्याला परवडणार नाही किंवा शाश्वत होणार नाही. निसर्गाकडे चला हा सुद्धा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. पर्यावरणाचा ऱ्हास नाही होणार किंवा निसर्गाला उरबाडू नका अशा प्रकारचे जर आपण टाळलं तर आज जे होणार हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे याचे संभाव्य दुष्परिणाम सुद्धा आपल्याला टाळता येतील. निसर्गाकडे जसं परोपकाराची भावना आहे, तो जसा दातृत्वाची भावना आहे, तशा प्रकारे जसं आपल्याला निसर्ग सर्व काही देतो त्यानुसार आपण आपल्या भविष्यातील किंवा भावी पिढीला जर आपण काही अशाच प्रकारचं परोपकार वरती जर अवलंबिली तर त्यापासून निश्चितच भावी पिढींचं सुद्धा चांगलं होणार आहे. अशा प्रकारे जर आपण येणाऱ्या खरीप हंगामामध्ये चांगल्या प्रकारे जर नियोजन, व्यवस्थापन आणि सिंहावलोकन या त्रिसूत्रीचा जर अवलंब केला तर येणारा हा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांना निश्चितच चांगला जाणार आहे. शेवटी सर्व शेतकरी बंधू येणारा खरीप हंगामाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
1: अगदी सर. जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिलेला आहे, कवितेच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी बांधवांना जो संदेश दिलाय की पावसाचं पाणी अडवणं असेल, जमिनीची सुपीकता जपणं आणि हवामानानुसार आपल्या पिकाची निवड करणं, ह्या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला ही शाश्वत शेती ही आपल्याला करता येईल आणि खरीप हंगामाचं अगदी चांगल्या प्रकारे पूर्व मशागतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी छान अशी तयारी केली आणि तुम्ही जे छोट्या छोट्या मुद्द्यांच्या मार्फत प्रत्येक शेतकरी बांधवांना जागृत केलेलं आहे की कशा प्रकारे जर आपण कामाचं नियोजन व्यवस्थित असेल तर आपला येणारा हंगाम आहे, खरीप हंगाम हा यशस्वी जाईल आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून चांगली अशी आर्थिक समृद्धी देखील, सोबतच कृषीपूरक व्यवसायांची साथ जर शेतकरी बांधवांनी निवडली तर त्या माध्यमातून देखील आपल्याला उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही जी संकल्पना आपल्याला प्रत्येकाला साकार करायची आहे त्यासाठी देखील खूप अशी मदत होईल. सर, आजच्या कार्यक्रमात आपण महत्वपूर्ण अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविली, त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

शेतकरी बंधूंनो, आताचा आपण शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कार्ले प्राध्यापक कृषी विद्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: माझा वार माझं शिवार कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: इंद्रधनुष के अंतर्गत अभी आप सुन रहे थे गुलदस्ता.